0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भव शरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती. गायली आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज गुरुवार आषाढ़ कृष्ण अष्टमी अर्थात 6 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र। आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा एक श्लोक आहे, तो असा, अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। याचा अर्थ असा, कर्मफलाचा आश्रय न करता जो केलंच पाहिजे असं कर्म करतो तोच संन्यासी आणि योगी आहे असं जाणावं। केवळ अग्नी बाळगत नाही किंवा अक्रिय राहतो म्हणजे सांसारिक कर्म करत नाही त्यालाच केवळ संन्यासी आणि योगी म्हणू नये। इथे अग्नी बाळगणे हा संदर्भ आश्रम संन्यासाशी निगडीत आहे। अग्नी ठेवणं, अग्निहोत्र बाळगणं किंवा उद्योग व्यवसायाची कर्म करणं हे आश्रम संन्यासात वर्ज्य आहे। ह्या श्लोकाविषयी परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, आपण सगळे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात कर्म करीत असतो, पण ते आवश्यक किंवा विहित असं कर्तव्य कर्म असतंच असं नाही, आणि विहित कर्मही निष्काम भावनेने होत नाही। कर्मणूक म्हणून, व्यसन म्हणून, वेळ घालवण्याचं साधन म्हणून, चैन म्हणून आपण कितीतरी गोष्टी करत असतो, त्यात आवश्यकतेचा भाग जवळजवळ नसतोच। लौकिकाच्या दृष्टीने असलाच तर फार थोडा असतो, तेव्हा या दृष्टीने होणारी सर्व कर्म ही अनावश्यक असल्याने त्यासंबंधी काही सांगण्याचं कारण नाही। परंतु जी कर्म आवश्यक आहेत, केलीच पाहिजेत अशी आहेत, त्यांचाच उल्लेख भगवान कार्य कर्म म्हणजे कर्तव्य कर्म ह्या शब्दाने करीत आहेत। अशी ही कर्तव्य कर्म संन्यास किंवा योग साधावा अशी इच्छा असेल तर फलाशारहित होऊन केली पाहिजेत असं भगवान सांगतात। कर्मफल त्यागाची व्याख्या अवच्छेदकावच्छिन्न यासारख्या परिभाषेने मला करता येणार नाही, पण फलाकांक्षा विरहित कर्म हे खेळाडूपणासारखं, खिलाडू वृत्तीसारखं म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिटसारखं आहे असं म्हणता येईल। उत्तम प्रकारे खेळ खेळणं हे आनंदाचं, जय पराजय महत्वाचा नाही, त्याप्रमाणे स्वकर्म चांगल्या रीतीने पार पाडणं हे उचित। यशापयशाची चिंता असता कामा नये असं वागणाऱ्यालाच अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति असं म्हणता येईल। व्यवहारात वागताना आपण या गोष्टीचा विचार करतो का? कर्मफलाची आसक्ती न ठेवता जर वागता आलं तर जीवनातले सगळे तणाव, सगळी दडपणं म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन हे नष्ट होतील, कारण निर्माण होणारे सर्व ताण हे अभिलाषेतून, आकांक्षेतून निर्माण झालेले असतात। ताणरहित आयुष्य जगायचं असेल, आळशी नसलेलं अत्यंत कार्यक्षम जीवन समाधानाने भोगायचं असेल तर फलाची आकांक्षा नसलेलं कर्तव्य कर्म निष्ठेने करीत राहणं हाच एक मार्ग आहे। आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दत्त भक्तिगीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 6 ऑगस्ट. भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही, पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे, तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळतं. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होतं? वास्तविक आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो. त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावं. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणं बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचं व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचं नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारं मानसिक समाधानच होय. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावं, रामाला आठवावं, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावं, रामा माझं मन शुद्ध कर, देहबुद्धी येऊ देऊ नको, तुझे चरण तुझं हास्य मला सदा पाहू दे, तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव. रामाला प्रेमाने अळवून राम परमानंद रूप आहे असं जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावं. मी कोणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदाने असावं. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा

7021 31 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना, संगीत आहे नंदू होनप यांचं, स्वर आहे अजित कडकडे।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामींनी शिवूबाईला जेव्हा सांगितलं की बाळाप्पा कांबळे विणायला लागला आहे, तेव्हा शिवूबाई स्वामींना म्हणाली की स्वामी, बाळाप्पा कधीतरी शाल जोडी विणेल का? स्वामींनी शिवूबाईकडे प्रसन्न मुद्रेने पाहिलं। स्वामींच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळू लागल्या। स्वामी चटकन म्हणाले, शिवूबाई, बाळाप्पा कधीतरी शाल जोडी विणेल का ते मी तुला आज सांगत नाही, कारण बाळाप्पा हा माझा भक्त आहे, परंतु परमभक्तीच्या नामपायऱ्या तो ह्या क्षणापासून चढायला लागला आहे, त्यात तो किती रममाण होईल त्यावर हे सर्व अवलंबून आहे। शिवूबाई स्वामींकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागली। स्वामी तिला म्हणाले, शिवूबाई, तुला सांगतो, शाल जोडी विणणारे ज्ञानी भक्त ह्या विश्वात खूप दुर्मिळ आहेत। कर्म, उपासना आणि ज्ञान ह्या त्रिवेणी संगमावर भक्तिस्नान केल्याशिवाय भगवंत दर्शन घडत नाही। खूपसे भक्त कर्म आणि उपासनेच्या पायऱ्या पार पाडतात, परंतु ज्ञानाच्या पायऱ्या त्यांना कधी उल्लंघता येत नाहीत। आणि समजा ज्ञानाच्या पायऱ्या त्यांनी पार केल्या, तरी त्यांच्यापाशी जो ताठा असतो त्या अहंकारी ताठ्यामुळे त्यांना भक्तिस्नान घडतच नाही। म्हणून मी तुला म्हटलं की शाल जोडी विणणारे वामनबोवांसारखे साक्षात्कारी पुरुष खूप दुर्मिळ असतात। बाळाप्पा हा मजवर आंधळं प्रेम करतो हे मला ठाऊक आहे, कदाचित तो आयुष्यभर कांबळेच विणत बसेल। स्वामींचं बोलणं अमृतामध्ये भिजून चिंब झालं आहे असं शिवूबाईला वाटलं। स्वामी पलंगावरून उठले। बाळाप्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। स्वामींचं बोलणं त्याने पूर्णपणे ग्रहण केलं होतं। स्वामींच्या एकूणच बोलण्याचा मतितार्थ बाळाप्पाला कळला होता। स्वामी निघाले तेव्हा बाळाप्पा वाकला। त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले, म्हणाला, स्वामी, मला तुमचे आशीर्वाद हवेत। निदान माझ्या हातून स्वामी भक्तीचं घोंगडं तरी नीट विणलं जाऊ दे। स्वामींनी बाळाप्पाला प्रेमाने उठवलं, म्हणाले, बाळाप्पा, तू माझ्या हृदयात आहेस, कशाला काळजी करतोस? स्वामी झपझप बाहेर पडले तेव्हा सूर्योदय झाला होता। बाळाप्पाच्या लक्षात आलं की स्वामींची सावली पडलेली नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त सर्वांवर निष्कलंक प्रेम करा। आपल्या आयुष्याचा प्रेम रज्जू बळकट करा। सदैव नामातच रहा। मी भगवंताचा आहे ह्या भावनेने जगायला लागा, तरच आयुष्य कारणी लागेल। एक लक्षात ठेवा की आपण जर नामानंदात सदैव राहिलो, तरच दुसऱ्यावर खरं निस्सीम प्रेम करता येतं। परमेश्वराशी ह्या निमित्ताने अनुसंधान साधता येतं। थोडक्यात काय तर भगवंत स्मरणात अष्टौ प्रहर रहा, त्यातच शाश्वत आनंद साठलेला आहे हे कधी विसरू नका। भक्त प्रल्हाद अखंड नामात राहिला म्हणून भगवंताचा लाडका झाला हे भक्ती उदाहरण कधीही विसरू नका म्हणजे झालं।

दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझे राजस योग मुद्रा निद्रा

0: जय। देवर्षि नारद भगवान की जय। नारदांची भक्ती सूत्र पाहत असताना भगवत प्रेम वाढण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा अवलंब करावा, येथे विविध आचार्यांनी जे गायन केलेलं आहे ते गायन आपण पाहत आहोत। अखंड भजन एक साधन सांगितलं, त्याच्याबद्दल श्रवण आणि कीर्तन हे एक साधन सांगितलं, त्याचप्रमाणे सत्पुरुषांच्या सहवासात राहणं, त्यांची कृपा संपादन करणं हे एक साधन सांगितलं, किंवा भगवंताच्या कृपेचा लेश जरी प्राप्त झाला तरी सुद्धा ते एक साधन सांगितलं। 40व्या सूत्रात लभ्यते अपि तत्कृपया इव, ही जी साधू संतांची भेट आहे, साधू संतांची कृपा आहे, ती कशामुळे होते तर ती सुद्धा भगवंताच्या कृपेनेच होते। म्हणून ईश्वर भक्तीचं मूल्य काय आहे, जीवनामध्ये सद्गुरूंना पाठवून देणं हे ईश्वर भक्तीचं मूल्य आहे। संत नामदेव गुरुच्या शोधासाठी कुठे गेले नाही, विठ्ठलाची भक्ती करत राहिले, विठ्ठलाच्या भक्तीमुळे त्यांना विसोबा खेचर हे गुरु प्राप्त झाले। रामकृष्ण परमहंस कुठे गेले नाही, ते फक्त कालीमातेची उपासना करत राहिले। रामकृष्णांचे 4-5 गुरु होते, ज्या ज्या भावमार्गाची त्यांनी साधना केली त्या त्या भावमार्गाचे गुरु वेगवेगळे होते, पण जेव्हा त्यांना तंत्रमार्गाची साधना त्यांनी करावी असं कालीमातेला वाटलं तेव्हा भैरवी ब्राह्मणींना पाठवून दिलं, ती त्यांची तंत्रमार्गातली गुरु झाली। जेव्हा रामकृष्णांनी अद्वैत बोधातून जावं असं कालीमातेला वाटलं तेव्हा तोतापुरी परमहंस यांची नियुक्ती केली, ते त्यांचे गुरु झाले। जेव्हा त्यांनी इस्लामची साधना करावी असं कालीमातेला वाटलं तेव्हा गोविंद खान चौधरी यांची नियुक्ती झाली, त्यांच्याकडनं इस्लामची दीक्षा घेतली आणि इस्लामची साधना केली। आणि हे सगळं करत असताना आई हे त्यांचं अनुसंधान होतं, कालीमाता भगवत कृपेने हे सगळे गुरु चालत आले। मौलणी जे म्हटले गुरु आपैसा भेटे, सद्गुरु चालत येतात। तसं रामकृष्णांना नामदेवांना प्रत्यक्ष अनुभव आला की ते फक्त उपासना करत राहिले आणि प्राप्तीनंतर त्यांची उपासना खंडित झाली नाही। आपण पाहिलं की अन्य साधनं हे सिद्धीनंतर नाहीशे होतात, साध्य होता साधनांचा ठावची नाही, साधन संपून जातं, भक्ती कधी संपत नाही। 7 दिवस मशिदीत रामकृष्ण राहिले, अल्लाची आराधना केली, पैगंबराचं दर्शन झालं, जेव्हा ते परत कालीमातेच्या मंदिरात पूजा करायला लागले किंवा पुन्हा आपल्या लोकांमध्ये मिसळले तेव्हा रामकृष्ण एकाने विचारलं तुम्ही मशिदीत का बरं जाऊन राहिलात 7 दिवस। रामकृष्णांचं उत्तर मोठं विलक्षण आहे। रामकृष्ण म्हटले बांग दिल्यावर आई कशी दिसते ते बघायचं होतं म्हटले, म्हणजे अनुसंधान कोणाचं आहे, शेवटी आईच आहे, कालीमातेच आहे। त्याच्या कृपेने सगळे गुरु जे आहेत ते जीवनामध्ये चालत येतात, म्हणून त्याला लभ्यते म्हटलेलं आहे, प्राप्यते म्हटलं नाही, साध्यते म्हटलं नाही, लभ्यते याचा अर्थ त्याचा लाभ होतो। तुकाराम महाराज म्हटलंय वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाभ, तुका म्हणे आता लाभ नाही या परिता। भगवंताची उपासना केली की भगवंत तुम्हाला सद्गुरूच्या दिशेने बरोबर ढकलतात किंवा सद्गुरूंना तुमच्या दिशेने ढकलतात। भगवंताच्या कृपेशिवाय ते प्राप्त होत नाही, म्हणून नारद देवल असित व्यास हे ऋषी अर्जुनाकडे येऊन गेलेले होते, पण जोपर्यंत श्रीकृष्णाची कृपा होत नव्हती तोपर्यंत अर्जुनाला त्या ऋषींचं महत्व कळलं नाही। म्हणजे सत्संग दुर्लभ आहे, अमोघ आहे, पण अमग अगम्य आहे। आधी कृष्णाच्या जीवनात इतर गुरु येऊन गेले, पण भगवंताची कृपा नसल्यामुळे ते सद्गुरु आहेत, त्यांच्याकडे अनुग्रह घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडून साधना शिकलं पाहिजे आणि आपल्या जीवनात सार्थक करून घेतलं पाहिजे असं अर्जुनाला वाटलं नाही। जेव्हा श्रीकृष्णाची कृपा झाली तेव्हा लक्षात आलं की व्यास सुद्धा थोर होते, म्हणून तेव्हा लक्षात आलं की देवल सुद्धा थोर होते, तेव्हा लक्षात आलं की नारद सुद्धा फार थोर होते। म्हणजे सद्गुरु कळण्यासाठी सुद्धा कोणाची कृपा आवश्यक आहे? भगवंताची कृपा आवश्यक आहे। म्हणून ह्या सगळ्या कृपेनंतर जीवनात सद्गुरु प्राप्त झाले आणि सद्गुरूंची एकदा ओळख प्राप्त झाली पटली की मग मनुष्य सगळे प्रयत्न थांबवतो, सगळे प्रयत्न थांबवून एकतर भगवंताला शरणागती किंवा सद्गुरूंना शरणागती, अशी संपूर्ण शरणागतीची भूमिका त्याला साध्य होते। म्हणून त्यासाठी सुद्धा भगवंताची आणि सद्गुरूंची दोघांची कृपा आवश्यक आहे। म्हणून लभ्यतेपी तत्कृपया इव असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। पुढचं सूत्रामध्ये नारद म्हणतात तस्मिन सज्जने भेद अभावात, महत्वाचं सूत्र आहे की असे संत आणि देव यांच्यात भेदाचा अभाव असतो। संत हे देवपदी प्राप्त झालेले असतात। समर्थांचा जो श्लोक आहे उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लावावे, ते संत हे भूदेव म्हटलेलं आहे। संतांचं विशेषण काय वापरलंय? भूदेव। संत हे पृथ्वीतलावरले चालते बोलते देव आहेत। तीर्थम कुर्वंती तीर्थाणी असं नारदाने पुढे म्हटलेलं आहे की ते चालती बोलती तीर्थक्षेत्र आहे। म्हणून संतांच्या कृपेने आपल्याला त्या मुक्तीचा लाभ होतो, भगवत प्रेमाचा लाभ होतो आणि ईश्वराची भक्ती केली की त्या संतांचा लाभ होतो। पण ते संत आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद करू नये। उलट माऊलींचं म्हटलंय देव सारावे परते संत पूजावे आरते। इथं देव हा शब्द देवाची पूजा या अर्थाने आलेला आहे। तुम्ही जर देवाची पूजा करत असाल आणि देवाची पूजा करत असताना जर सत्पुरुष आले तर देवाची पूजा थांबवा आणि ते सत्पुरुषांचं स्वागत करा, कारण ते मोबाईल देव आहेत, चालते बोलते देव आहेत, ते आधी त्यांना अटेंड करा। समर्थाने म्हटलंय सद्गुरु होऊन देव मोठा जयास वाटे तो करंटा। इथं सुद्धा देव हा शब्द देव पूजा या अर्थाने आलेला आहे। प्रत्यक्ष परमेश्वर आले तर परमेश्वर म्हणतील आधी सद्गुरूकडे जा, सद्गुरू म्हणतील आधी परमेश्वरला नमस्कार कर, तिथं मग दोघांचं भांडण सुरू होईल। दोघं म्हणतील की मै नाही तू, आधी त्यांना पहिले या असं ते सुरू होईल। नुसता देव हा शब्द देव पूजा या अर्थाने की देवाची पूजा करत असला सत्पुरुष आले किंवा देवाच्या पूजेला सत्पुरुषांच्या अस्तित्वापेक्षा जो जास्त महत्व देतो त्याला समर्थ म्हणतात करंट आहे। आणखी एक ठिकाणी म्हणतात गुरु देवात बराबरी करीतो शिष्य दुराचारी। गुरु आणि देवपूजा या दोन्ही गोष्टी बरोबरीच्या आहेत असं ज्या शिष्याला वाटतं तो शिष्य दुराचारी समजावा, कारण गुरु हे देवपूजेपेक्षा श्रेष्ठ आहेत। प्रत्यक्ष भगवंत आणि गुरु याच्यात फरक नाही, ते म्हणून भेद अभावात म्हटलेले आहे, भेदभावात म्हटलेलं नाहीये, भेद अभावात। तिथं भेदाचा अभाव आहे, तिथं भेद नाहीये। ज्ञानेश्वर महाराजांची ओवी ज्ञानेश्वरीतली तेवी अमा तया परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे वाचूनी अतुवट वस्तू विचारे मी तेची ते। मी आणि ते हे भिन्न नाहीये, आमच्यात अंतर आहे, ते फक्त नामातच आहे। जसं सुवर्ण आणि अलंकार यांच्यात भेद कशात आहे? फक्त नामरूपाचा भेद आहे. एखादी पाटली असेल तर त्याला आपण पाटली म्हणू, बांगडी असेल तर तिला बांगडी म्हणू, मंगळसूत्राला मंगळसूत्र म्हणू, नेकलेसला नेकलेस म्हणू, पण या सगळ्यामध्ये काय असणार आहे? सुवर्णत्व आहे. सुवर्णत्वाच्या दृष्टीने त्याच्यात आणि अलंकार मध्ये काही भेद नाही आहे. फक्त रूप बदलल्यामुळे नाम बदललं. उपाधी भेदाने त्याला नाम प्राप्त झालं आणि त्यामुळे ते वेगवेगळं आहे असं आपल्याला वाटलं. म्हणून माऊलीने म्हटलं, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत उपाधीतला भेद पाहत नाही, त्यातलं जे अभेद चैतन्य आहे, त्याचं जे अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान ते पाहतात. ते अध्यास पाहत नाही, बहिरंग पाहत नाही, ते अंतरंग पाहतात. मग इथं त्या दोघांमध्ये अजिबात भेद नाही. उलट माऊली म्हणते, ते वर्तत दिसते देही, पण ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असते. समग्र म्हटलेलं आहे, मी त्यांच्यामध्ये परिपूर्णतेने असतो. अंशतः नाही, सामान्य माणसाचा अंशतः असेल. जसं वीज छोट्या दिव्यातनं छोटी प्रकटणार, पण मोठ्या हॉलिजन लॅम्पमधनं हजार व्होल्टेजच्या दिव्यातनं ती परिपूर्णतेने समग्रतेने प्रकटणार. तसं परमेश्वर म्हणतात, माऊली म्हणते की ते देहात वागताना दिसतात पण ते देहामध्ये नसतात, ते माझ्यामध्येच असतात आणि मी त्यांच्यामध्ये असतो. म्हणजे आम्ही दोघं एकमेकापासून अजिबात भिन्न नाही. गोंदळकर महाराज एक प्रवचन आहे, त्या प्रवचनात ते म्हणतात, माझा जन्म गोंदवल्यात झालेला नाही, मी गोंदवल्यात कधीही नव्हतो. मग पुढे ते म्हणतात, मनुष्य देहाने जिथं असतो तिथं तो असतोच असं नाही, तो मनाने जिथे असतो तिथं तो असतो, आणि मी मनाने सतत भगवंतामध्ये होतो, मी मनाने सतत नामामध्ये होतो, आणि मी देहात नसल्यामुळे माझा गोंधळाचे काही संबंध नाही. कारण शरीर गोंधळल्यात आहे, मन भगवत चिंतनात. तसं माऊलीने म्हटलं आहे की तो शरीराने फक्त वर्तना दिसतो, पण शरीराचं वर्तन काही असलं तरी आतून त्याचा अनुसंधान भगवंताशी जोडलेलं असत. म्हणून तर तुकोबा राय म्हणतात, देवाणी भक्त दुजा नाही विचार, देवते संत संत ते देव. म्हणून भूदेव संतांशी सदा लावावे म्हटलेले आहे की ते पृथ्वी तलावरले देवत आहे. होत काय, आपल्याला भगवंतापेक्षा आणि संतापेक्षा नातेवाईक जास्त महत्वाचे वाटतात, आप्त सखीय जास्त जवळचे वाटतात, आणि त्यामुळे आपोआप आपण भगवंताला मुक्तो. कोण जवळचं वाटतं? मंगळकर महाराज एक फार सुंदर प्रवचन आहे, त्या प्रवचनाची सुरुवातच आहे, मी आधी संतांचा आहे आणि मग नातलगांचा आहे, हे ज्याला कळलं त्याला परमार्थ कळला. केवढं मौलिक वाक्य आहे बघा, हे वाक्य मी अनुभवलंय. माझी आई आजारी होती, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, आणि मला रामकृष्ण मठाचे स्वामी भवमानंद महाराज यांना घेऊन शिवतरगडीत जायचं होतं. आमचा कार्यक्रम 3 महिने आधी ठरला होता, तेव्हाही ठणठणीत होते. मी सारखा प्रवास करणार आहे, तेही सारखे हिंडणार आहे, म्हणून आम्ही दोघांच्या सोयीनं आषाढ शुद्ध दशमी आणि आषाढी एकादशी हे 2 दिवस ठरवले की आषाढ दशमीला सकाळी निघायचं, शिवतरगडीमध्ये जायचं, तिथं मुक्काम करायचा, त्यानंतर घळ वगैरे दाखवायची, फिरवायचं तिथे, आणि आषाढी एकादशीला परत यायचं. ज्यांच्या गाडीतनं आम्ही येणार होतो, माने म्हणून आमचे मित्र, त्यांच्या बायकोचा त्याशी वाढदिवस असतो, त्याशी परत यायचं, त्यांच्याकडे फराळ करायचा एकादशीचा, आणि मग महाराजांना मठात सोडायचं, मी घरी यायचं, असं आमचं सगळं 2-2.5 महिने आधी ठरलं होतं. पण ज्यावेळेस आमचा जायचा दिवस आला, त्याच्या 4 दिवस आई आजारी पडल्याने हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलं, तर मी ठरलं होतं की आपण घळीमध्ये जायचं. आता उद्या दशमीला निघायचं, 9 मीला रात्री 8-8:30 मला डॉक्टरांचा फोन आला की ताबडतोब तुम्ही या म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलो. आईला हार्ट अटॅक आला होता. डॉक्टर म्हटले मी की तुमच्या आईला वाचवू शकणार नाही, ती 80 वर्षाची आहे, तुम्ही काही शिवतरगडीत जाऊ नका. डॉक्टर म्हणला ठीक आहे नाही जात असं मी डॉक्टरना म्हटलं फक्त म्हणजे मुलीला मग तिथं ठेवलं आणि मग पहाटे 3 वाजता मी उठलो आंघोळ वगैरे केली आणि गोंधळ ग्रंथाचं पुस्तक घेतलं म्हणलं आजच्या प्रवचनात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपण जावं की जायचं नाही ते पुस्तक घेताना पहिलंच वाक्य होतं मी आधी संतांचं आहे आणि मग नातलगांचं आहे हे ज्याला कळलं त्याला परमार्थ कळला मी पुढचं प्रवचनच वाचलं नाही तेवढं एक वाक्य वाचलं पुस्तक बंद केलं माझ्या पत्नीने मी सांगितलं की मी घडीत जाणार आहे पहाटे पाचला माझे मित्र डॉक्टर शिरीष लिमय यांना फोन केला की मी असं असं शूद्रगीत चाललोय माझ्या आईचं जर काही कमी जास्त झालं तर तिचा अग्निसंस्कार तुम्ही करा अशी त्यांना व्यवस्था करून मी निघालो तिथून परत आलो फराळकरेपर्यंत म्हटलं तर फोन करायचा नाही मान्यांकडे जेव्हा फराळकर करायचा आणि मग घरी फोन करायचा आणि मग घरी येऊन पाहतो तर डॉक्टरांना फोन केला डॉक्टर म्हटले सगळे व्यक्ती म्हणून तुम्ही काय काळजी करू नका अहो तुम्ही योग्य आहात म्हणजे तुमच्या आईला काय होणार आहे आई ठणठणीत आहे आणि त्याच्यानंतर श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवशी प्रवचनाला ती जिना जुडून रामकृष्ण मठात आली आपण जर भगवंतावरती विश्वास ठेवला पहिली प्रायोरिटी काय आहे आपली नेहमी लास्ट प्रायोरिटी भगवंत असते सत्पुरुषाने काय सांगितलं की आपण म्हणतो जरा भगीला विचारतो ती म्हणते जरा यांना विचारते आता सत्पुरुषाने सांगितलंय ना संपलं दॅट इज सुप्रीम कोर्ट पुन्हा मग हिला विचारतो ह्याला विचारतो आईला विचारतो वडिलांना विचारतो या गोष्टी आल्या कुठे पण आपल्या ते लक्षात येत नाही की देव आणि संत ही आपली फायनल ऑथॉरिटी आहे सुप्रीम कोर्ट आहे त्याने एखादा डिसिजन दिला की आणखी वेगळ्या कोर्टात त्याची चौकशी करायची गरजच नाही आहे आणि त्या दोन ऑथॉरिटीज ज्या आहेत त्या सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझी नवती ही कोणी एका चक्रपाणी वाचून या एका परमेश्वराशिवाय माझं जगात कोणीही नव्हतं तो सर्व माझा आहे म्हणून आपण जे पाहिलं अन्य आश्रय त्यागाचा अनन्यता आपल्याला खूप आधार हे आधार वाटतात त्याचा आधार वाटत नाही त्याचा भरोसा वाटत नाही म्हणून समर्थांनी मूर्ख लक्षणात सांगून सांडवणी या जगदीशा मनुष्याचा माने भरोसा सार्थकी विणे वेची व्हायचा तो एक मूर्ख म्हटलेला आहे किंवा कन्या पुत्र आणि दारा पितुकाची मानुनी या तारा विसरोनी गेला ईश्वरा तो एक मूर्ख मूर्ख लक्षणात तिथली लक्षणं सांगितलेली आहे की त्याचा भरोसा असताना त्याचा थारा सोडून बाकी सगळ्यांचा आधार घेत राहतो आणि त्याला विसरून जातो मग इथं देव आणि भक्त किंवा देव आणि संत यांच्यात कुठलाही भेद नाहीये फक्त कोणता दिवा आधी लागला आणि कोणता दिवा नंतर लागला एवढाच प्रश्न आहे आणि तो एकदा दिवे पेटल्यावर काही लक्षात येत नाही माऊलीने म्हटलेलं आहे जैसा दीपे दीपो लाविजे तेथं आदिल कोण हे न ओळखीजे तैसा सर्वस्वय जो मज भजे तो मी होऊन ठाके जो सर्वस्वाने माझं भजन करतो तो मीच होऊन जातो तो माझ्यापेक्षा वेगळा राहू शकत नाही भक्त हाच भगवंत म्हणून भक्त म्हणजे विभक्त नव्हे विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचार येऊन कोटीचे नव्हे समाधान मी भक्त असे म्हणावे आणि विभक्तपणे भजावे हे अवघेची जाणावी विलक्षण तर त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक असत नाही जीवो ब्रह्मैव ना परा किरण आणि सूर्य यांच्यामध्ये काही भेद नाही आहे किरण सूर्य आहे आणि सूर्यच किरण आहे कारण नसताना किरण कुठल्या तरी उपाधीमध्ये अडकतो आणि तो स्वतःला किरण समजतो लाट म्हणजे समुद्र आहे आणि समुद्र म्हणजेच लाट आहे पण लाटेला आपण समुद्रापेक्षा वेगळे आहोत असं वाटायला लागतंय एक उंच लाट कुठेतरी अशी उडते जी समुद्रापासून जरा विलग होते ती समुद्रात पुन्हा पडेपर्यंत मधला जो काळ असतो तो तिचा टेन्शनचा काळ असतो की मी लाट आहे मला उत्पत्ती आहे मला स्थिती आहे मला लय आहे मला आदी आहे मला अंत आहे मी शांत आहे मी सीमित आहे मी क्षुद्र आहे तुकाराम महाराज म्हणतात संकुचनी काय झाला ते लहान हे अपोषण ब्रह्मांडाचे ते समर्थ म्हणतात घालून ऐकल्याचा पवाड व्हावे ब्रह्मांडा होणे जाड तिथे कैचे आणले द्वाड करंटपण, जशी ती शेळीची आणि सिंहाची कथा रामकृष्ण सांगायचे की त्या सिंहाला वाटतं आपण शेळी आहोत कारण तो शेळीमध्ये वाढलेला आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा दुसरा सिंह त्याला त्याच्या शक्तीची सामर्थ्याची जाणीव करून देतो तर त्याच्या लक्षात येतं आपल्यामध्ये आणि त्या सिंहामध्ये काही भेद नाही. तसं संतांमध्ये आणि भगवंतामध्ये आपण कुठलाही भेद करू नये, सद्गुरूमध्ये आणि ईश्वरामध्ये आपण कुठलाही भेद करू नये. सद्गुरू हेच चालते बोलते ईश्वर आहेत या भावात त्यांच्या सत्संगात राहणं म्हणजे ते सांगतील त्याप्रमाणे आचरण करणं, आणि तोच एक मार्ग आहे हे 42व्या सूत्रात रिपीटेडली सांगतात तदेव साध्यता तदेव साध्यता. ते साधा म्हणजे सत्पुरुषांचा सहवास साधा, सत्पुरुषांच्या संगतीत राहा, त्यांना तुमच्याकडे आणून ठेवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाऊन राहा, रिपीटेडली त्यांच्या सहवासामध्ये राहा. तदेव साध्यता बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती, आपली कोणीच नव्हती निश्चय चित्ते दृढ झाला, नाथानी म्हटलेलं आहे. किंवा तुकोबाराय म्हणतात कृपा केली संतजनी माझी अलंकारिली वाणी, प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे. माझी अलंकारिली वाणी, कुणबी समाजातला मनुष्य काय बोलणार, या वाणीला अलंकार आला कुठून, ही वाणी एवढी सजवली कोणी, माझं विठ्ठल बोलविले, विठ्ठलाची कृपा झाली, त्याने भगवंताशिवाय आपलं कोणी नाही हे दृढ मानलं आणि त्या विठ्ठलाच्या कृपेने 4,500 अभंग जन्माला आले आणि त्यावर PhD करणारे 50 लोक तयार झाले. तुकाराम महाराज PhD होते की नाही माहिती नाही, पण तुकाराम महाराजवर 50 लोक PhD झालेले आहेत, म्हणजे PhD झालेले आहेत ते असं ठामपणे सांगू शकणार नाही की मला संपूर्ण तुकाराम महाराजचे अभंग कळले आहेत. कुठून आली ही वाणी, त्यांच्या वाणीला हे सजवलं कोणी, अलंकारिली वाणी म्हटलेलं, माझ्या वाणीला हे सगळं सौंदर्य ही सगळी प्रासादिकता ऋतंभरा प्रज्ञा कुठून प्राप्त झाली, तो माझ्या माध्यमातून बोलतो आहे, म्हणजे बोलणारा कोण आहे, विठ्ठल आहे, तुकाराम महाराज फक्त मध्यस्थ आहेत. असं शास्त्रामध्ये आहे की एखादं शरीर जर असं पूर्ण पवित्र असेल तर भगवंत त्या पवित्र शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या थ्रू त्याला जे कार्य करून घ्यायचं आहे ते कार्य करायला त्याला माध्यम म्हणून निवडतो. पवित्र काय व्हायचं, आपल्याला परमेश्वराने माध्यम म्हणून निवडावं यासाठी पवित्र व्हायचं. आपण शुद्ध झालो, आपण पवित्र झालो, आपण निर्विचार निष्कंप आणि निष्पन्न झालो की भगवंताला जे धर्मसंस्थापनेचं कार्य करायचं आहे त्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी परमेश्वर प्रत्येक वेळेला अवतार घेत नाही. काही वेळेला अशी जी पवित्र शरीर त्याला उपलब्ध असतात त्या पवित्र शरीरामध्ये तो प्रवेश करतो आणि त्यांच्या थ्रू अशी चांगली कामं करून घेतो. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्या सत्पुरुषाला एका विशिष्ट काळानंतर जे एकदम चांगले सुचार मिळतो आणि जो एकदम तो कुठल्या कुठे पोहोचतो आणि 10-20 वर्षामध्ये त्याच्या कार्याला इतकी एकदम व्यापकता आणि व्यापली होऊन जाते, एकदम ती इंटरनॅशनल फिगर होऊन जाते. याचं कारण परमेश्वर त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो आणि त्याच्याकडनं ते कार्य करून घेतो. पण त्यासाठी आपण फक्त भगवंताचे आहोत, दुसरं कोणी नाही, आपल्याला त्याच्याशिवाय कोणी नाही अशा प्रकारची धारणा असली पाहिजे. म्हणून डायरेक्ट त्याला शरण जा. भगिनी म्हणायच्या मला बुद्ध धर्म नको आहे, मला भगवान बुद्ध हवेत, मला ख्रिश्चन धर्म नको आहे, मला येशू ख्रिस्त हवाय, मला हिंदू धर्म नको आहे, मला भगवान श्रीकृष्ण हवेत. कुठल्या तरी संप्रदायामध्ये आपण अडकतो मग त्या संप्रदायाच्या कर्मकांडामध्ये अडकतो आणि तेच सगळं आहे असं समजतो, पण त्या संप्रदायाचा जो संस्थापक असतो त्याची जी उच्च अवस्था आहे ती पुढे राहत नाही. मग डायरेक्ट त्यालाच गाठा, डायरेक्ट त्याच्याशी एक रूप व्हा. आणि जगामध्ये सत्पुरुष नाहीत अशी अवस्था कधीही असणार नाही, सत्पुरुष कायम असणार आहेत. आपल्याला थोडस त्यांना ओळखता यावं लागेल. त्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करावी लागेल. आणि मग अशा सत्पुरुषांच्या सवातत राहिलं की आपलं जीवन बदलेल. म्हणून तदेव साध्यता, तदेव साध्यता, ते आपलं जीवन बदलतील. कारण ते गजराचं घड्याळ आहे, तुम्हाला ते धोकू देणार नाही. कायावरून मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. झोपू देत नाही, ते जाग करतात. उठा. आणि जाग करतात याचा अर्थ, त्याला समर्थाने म्हटलंय, अज्ञानाची निद्रा असते त्या निद्रेत बाहेर काढतात आणि ज्ञानाचं जागरण करतात. आपलं स्वरूप काय आहे, आपण काय करत आहोत, कसडी परमेश्वरने हा निर्देह दिला आहे, या सगळ्याची जाणीव ते आपल्याला पुन्हा पुन्हा करून देतात. जसं सत्संग सांगितलेला आहे, महापुरुष संशय हा सांगितलेला आहे, तसं आणखी एक सावध राहण्याचा इशारा केलाय. पुढच्या 43 सूत्रात म्हटलंय, दुस्संग सर्वदैव त्याज्य. हा सत्संग अवश्य करावा. काही कारणामुळे सत्संग लाभत नाहीये, सत्पुरुष लाभत नाहीये असं जर लक्षात आलं तर दारा खिडक्या बंद करून घरात एकटं बसावं, पण वाईट माणसाच्या संगतीत जाऊन बसू नये. काय कोणाची तरी कंपनी पाहिजेच आहे, नाही सत्पुरुष भेटत तोपर्यंत असो दे दारुड्याची मैत्री. दुस्संग सर्वदैव त्याज्य. सर्वदैव म्हटलेलं आहे कारण दुस्संगाचे प्रकार सुद्धा खूप आहेत. राजसिक माणसं आहेत, तामसिक माणसं आहेत, तवळखोर माणसं आहेत, नास्तिक माणसं आहेत, समाजवादी आहेत, तथागतीत बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, वेगवेगळ्या आंदोलनं करणारी माणसं आहेत. कोणाच्या तडाख्यात आपण सापडू काही सांगता येत नाही. म्हणून सर्वदैव अनेक प्रकारचे दुस्संग आहेत, त्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. मनुष्याला व्यवहार करावा लागतो, नोकरी करावी लागते. ज्याचा व्यापार आहे त्याला व्यवसाय करावा लागतो. नोकरी करत असताना, व्यापार करत असताना, अर्थार्जन करत असताना आपला कोणाशी संसर्ग यावा हे आपल्या हातात नाही आहे. त्यात सध्या कलियुग आहे, काळ इतका बिघडलेला आहे की ज्याच्या हातात आपल्या कामाच्या नाड्या आहेत तो मनुष्य दारुडे असू शकतो, तो मनुष्य व्यभिचारी असू शकतो, तो मनुष्य भ्रष्टाचारी असू शकतो. समर्थाने वर्णन केलंय, न जावेची तेथेची लागेल जावे, न खावेची जे तेची लागेल खावे, म्हणे दास उदास काही न व्हावे, बरे वोकटे सर्व साहूनी न्यावे. कुठे जावं लागेल, काय करावं लागेल, व्यवहार एकदा म्हटलं आणि समाजामध्ये तुम्ही मिसळलात की नाना प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. अनेक साधकांची तक्रार असते की जप करायचा प्रयत्न करतो पण मन एकाग्र होत नाही, ध्यानाला बसतो पण मन ध्यानामध्ये लागत नाही, किंवा उपासनेमध्ये फार खंड पडतो. या सगळ्याच दोन मुख्य कारण असतात. पहिलं कारण, आहार शुद्धी सांभाळली जात नाही. कोणाच्याही हातचं कितीही काही खाल्लं जातं त्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते. आणि दुसरं, संगत. नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं कोणाकोणाच्या सहवासात आपण राहू आणि कोणाच्या संपर्कात येऊ काही सांगता येत नाही. तो मनुष्य जर रजोगुणी असेल तर त्याची रजोगुणी स्पंदनं कुठेतरी तुम्हाला डिस्टर्ब केल्याशिवाय राहणार नाही. सात्विक माणसाच्या संगतीत का राहायला सांगितलेलं आहे की त्याच्या सात्विक वृत्तीचा प्रभाव, त्याची सत्वगुणात्मक स्पंदनं ही लगेच काम करतात. साधं उदाहरण घ्या, घरामध्ये आपण कुठेही जपाला बसणं आणि देवघरात जपाला बसणं लगेच फरक पडतो. कारण बाकीच्या खोल्यांमध्ये इतर संस्कार आहेत, इतर स्पंदन आहेत, इतर व्हायब्रेशन आहेत. जिथे बसून तुम्ही टीव्ही पाहता तिथे बसून जप करा आणि देवाच्या समोर बसून जप करा. देवाच्या समोर तुम्ही जपाला बसलात की लगेच मन एकाग्र होतं, कारण ती जी देवाची खुली आहे तिला इतर संस्कार नाही आहेत, इतर स्पंदन नाही आहेत, इतर लौकिक व्यवहार तुम्ही तिथे फार केलेले नाही आहेत. बरोबर त्या देवाच्या खोलीत फक्त आपण पोथी वाचतो, ते जप करतो, ध्यान करतो, त्यामुळे त्या ठिकाणी ती स्पंदनं लगेच काम करतात. म्हणून आपल्याकडे देवघर ही संकल्पना तेवढ्यासाठी आहे. आता देवघरच खूप ठिकाणी असतो, देवघर असत नाही. देवघर ही कल्पना तर हळूहळू इथं बऱ्याच ठिकाणी मला देवघर पाहायला मिळालं. मुंबई पुण्यात तर अनेकदा गॅस सिलेंडरवरतीच फळी असतात, त्याच्यावर देव ठेवलेले असतात आणि ते गुण्यागोविंदांनी तिथे नंदत असतात. सगळ्या जागा असते, देवाला जागा नसते, कारण हा जागा नसतो. म्हणून दुःसंग सर्वत्र त्याच्या कर्ण अतिशय सज्जन होता. प्रत्यक्ष कुंतीचा जो पुत्र होता, सत्प्रवृत्त होता, पण वाईट संगतीत सतत राहिला. सतत दुर्योधन, दुःशासन, शकुनी मामा आणि धृतराष्ट्र, कसं काय त्याला ती कंपनी मानवली? का तिथं तो रमला? झटकन बाजूला व्हायला पाहिजे होत. का मंत्र्याच्या इतक्या हरी काही केले जावं? कुठेतरी त्या अणूमध्ये दोष आहे आणि त्यामुळे वाईट संगतीचा लगेच परिणाम झाला. चांगल्याच्या संगतीत वाईटाने चांगलं का होऊ नये? चांगल्याने वाईट का व्हावं? मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रघुमंत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोतेहो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध. 24वा श्लोक. रघुनायका वीण वायाशी नावे, जना सारिखे व्यर्थ का ओसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. ह्याच्यातही समर्थाने दोन तीन गोष्टी सांगितल्या, त्या आपण बघूया. पहिल्या चरणात ते म्हणतात, रघुनायका वीण वाया शिणावे. रघुनायका खेरीस, त्याला सोडून जे जे काही आपण करतो तो व्यर्थ शीण असतो. नुसता नुसते कष्ट असतात, पदरात काही पडत नाही. मग सगळं करायचं का नाही, तसं ते पुन्हा सांगत असतात सगळेजण. सगळी कर्तव्य कर्म उत्तम तऱ्हेनं करायचे, पण त्याच्या मागे पुढे ईश्वराचं नाम जोडायचं आहे, त्याचं स्मरण ठेवायचं आहे. त्याचं काम आहे म्हणून आपण करायचं आहे, तो करून घेतो असा भाव ठेवून ते करायचं आहे. त्याच्या खेरीज आपण जे करतो ते सगळं व्यर्थ जातं, कारण ते मी केलं असा आपला भाव, म्हणजे आपलं अज्ञान असतं. मी केलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा मनात समजावं अजून अज्ञान आहे. माझ्याकडून त्यांनी करून घेतलं, मला दाखवलं. ज्ञानेश्वरांसारखे महान संत म्हणतात, माते दावीत बोले स्वामी तो माझा. ते मला दाखवतात पण बोलतात ते, तेच माझ्या मुखातून बोलतात. असा पक्का भाव ठेवा प्रत्येक काम करत असताना. जनाबाई दळत असताना देखील ती म्हणायची जेव्हा, की तो मला दळून देतो. ह्याचा अर्थ असा, त्याच्या शक्तीनं हे दळण होत आहे. जे आपण पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो, प्रत्येक जी गोष्ट करतो आपण, त्या प्रत्येक कर्मामागे, प्रत्येक कृतीमागे त्याची शक्ती आहे म्हणून ते होत आहे. दिवस बदलत जातात, बालपण संपतं, तारुण्य संपतं, वृद्धापकाळ येतो, आपल्यात बदल होत जातो सारखा. पण त्या सारख्या बदलामागे एकच एक शक्ती अनुस्यूत असते, ती त्या त्या वयात त्याच्याकडून ते सगळं काम करून घेत असते. त्यामुळे ज्याला बोध असतो, ज्याला संतसंगती मिळालेली असते, जो साधक असतो, आपण पक्क लक्षात घ्या की हे सगळे जे श्लोक आहेत हे सामान्य माणसासाठी नाही आहेत, त्यांना ते कळणेही कठीण आहे. बद्धातून तो जो कोणी मुमुक्षू अवस्थे गेला, विशेषतः मुमुक्षूपासून साधकावस्थेत गेला, त्याला हे उपयोगी आहे जास्ती, की काय करायला पाहिजे आणि काय टाकायला पाहिजे. काही काही गोष्टी सामान्य जरी वाटल्या तरी त्या सामान्य नाहीत, फार मोठ्या आहेत. जनी निंदेत सर्व सोडवून द्यावे, याच्यामध्ये सगळ्या निंदे वस्तू टाकायच्या आलेल्या आहेत. आपल्याला ते निंद का वंदे हे कळत देखील नाही. पुष्कळ वेळेला एखादी गोष्ट आपण करून जातो आणि मग म्हणतो आपण, अरे नको होतं करायला, त्यावेळ केलं पण. म्हणून एक एक चरण, एक एक शब्द सोपा वाटला तरी त्याच्या पाठीमागं अर्थ खूप मोठा आहे. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलं, रघुनायका वीण त्याच्या खेरीज वाया शिणावे. शीण मात्र येतो. साधा मी म्हणते, गृहिणी आहे, स्वयंपाक करायचा असला, भगवंत जेवायचा आहे त्याच्यासाठी स्वयंपाक करते, असं जर म्हटलं श्रम वाटत नाहीत. जेवायला बसलेला सुद्धा भगवंत जेवतो आहे, नाना रूपाने तो जेवतो आहे, त्याच्यासाठी हे सगळं करतो आहे, असं असेल तर कष्ट वाटत नाहीत, आनंदाने सगळं होतं. आणि ते जर नसेल तर काय कटकट आहे आपल्या पाठीमागं, रोज रोज तेच तेच करायचं. शीण कष्ट, तेच कर्म कोणत्या बोधाने आपण करतो, काय हेतूनं करतो, त्याच्यातून प्राप्तव्य काय आहे हे जर आपल्याला कळलं तर तेच कर्म आनंदाचं होतं, नाहीतर तेच कर्म कष्टाचं दुःखाचं होतं. म्हणून इथं त्यांना म्हणायचं आहे, रघुनायका वीण तू जे काय करशील वाया शिणावे, फक्त शीण तुझ्या वाटेला येईल. आयुष्य गेलं कंटाळलो, आता आयुष्यभर मार मर मर मेलो, सगळ्यांसाठी कष्ट केले आणि ज्यांच्यासाठी केले तेच आता विचारत नाहीत, तसंच होणार असतं हे तुला आधीच कळायला पाहिजे होतं. त्यांच्यासाठी केलं म्हणू नको, भगवंतासाठी केलं म्हण. जे जे करशील ते भगवंतासाठी केलं आहे, त्याला पोचलेलं आहे. मी माझ्या मुलासाठी केलं, यजमानांसाठी केलं, आईसाठी केलं, वडिलांसाठी केलं असं काही म्हणू नका. भगवंतासाठी केलं ते त्याला पोचलं. म्हणून आधी मध्य अंत शेवटी सगळ्या ठिकाणी त्या रघुनायकाला जोडा. त्याला जर जोडलं नाही तर सगळं आयुष्य व्यर्थ जाईल. म्हणून रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे. इथं जनासारिखे म्हणजे सामान्य मंडळी, बद्ध मंडळी, संसारी मंडळी. ज्यांना परमार्थाचा काहीही लवलेश नाही, काही माहिती नाही, अशी सगळी मंडळी जी आहेत त्यांच्यासारखा तू का भरंगळत जातोयस, प्रवाहपतीत होत आहे. त्यांनी जागा घेतली, मी जागा घेतली, त्यांनी गाडी घेतली, मी घेतली, स्पर्धा सुरू झाली. आता तर काय हल्ली जिकडं तिकडं आकर्षणच आकर्षण, प्रदर्शनं चालू आहेत. काही आपल्याला नको असलं तरी तिथं जाऊन पाहिलं आणि हातात खिशात पैसे असले की घ्यावं असं वाटतं. घरात भर पडली, वाढत आहे, कपडे वाढत आहेत, फर्निचर वाढत आहे, भांडी वाढत आहेत, अनावश्यक वस्तू ठेवण्याचं ठिकाण आपलं घर. माणसाला किती लागतं खरं म्हणजे अन्न वस्त्र निवारा. एका वेळेला काय 10 कपडे घालणार का आपण? काय जेवणार म्हणजे किती जेवणार आपण? पण माणसाला लोभच मोठा, विचारच नाही, विवेक जागृत नाही, विचार नाही, काय करायचं आहे, कशासाठी आपण जन्माला आलेलो आहोत, काही कशाचं भानच नाही आहे. बेभान अवस्थेत जीवन जगत आहेत आणि दुसऱ्याशी स्पर्धा चालू आहे. त्यांनी हे केलं मला करायचं, तुला हवं आहे मला हवं आहे का नाही, त्यांनी केलं म्हणून मला करायचं. म्हणून ही जी जगरहाटी आहे त्याच्यामध्ये माणसं प्रवाहपतीत झाल्यासारखी वाहून जात आहेत. तसं ते समर्थ म्हणत आहेत, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे. इतर लोकांसारखं तू का करतोयस? तुझं जीवन कशासाठी आहे? जागा हो, लक्षात घे, आपल्याला काय मिळवायचं आहे? प्रत्येक क्षण मोलाचा आहे, एकही क्षण इकडे तिकडे घालवू नको. भगवंताचं विस्मरण हे पाप आहे आणि भगवंताचं स्मरण हे पुण्य आहे. हे जर लक्षात घेतलं तर दिवसाकाठी पाप किती होतं आणि पुण्य किती होतं हे विचारच करायला लागेल. बहुतांशी पापच आहे सगळं आणि त्यात पुन्हा पापतेची परपीडा, दुसऱ्याला व्याप, दुसऱ्याला त्रास कसा देता येईल ह्याचा विचार चालू असतो. आपण त्रास दिला नसला तरीसुद्धा आपल्या अनेक गोष्टीनं दुसऱ्याला त्रास होत असतो ह्याची जाणीव तरी आपल्याला आहे का? साधं रस्त्याने चालताना, जिन्यावरून चालताना धपाधपा आवाज करणं, मोठ्या मोठ्यांनी कड्या काढणं, दारू उघडणं, प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्याला त्रास होतो ह्याची जाणीव तरी आहे का? म्हणजे नकळत पाप किती घडत असतं आपलं. आणि आपल्यापासून दुसऱ्याला यत्किंचितही त्रास होऊ नये, उलट आपलं जीवन दुसऱ्याच्या उपयोगाला यावं, त्याच्यासाठी आपण जगावं, समाजासाठी, देशासाठी, अडला नडलेल्यासाठी, दुसऱ्यासाठी आपलं जीवन आहे अशा तऱ्हेनं घालवणारे संत कुणीकडे आणि आपण सामान्य मंडळी कुणीकडे? दोन ध्रुवा इतकं अंतर आहे त्याच्यामध्ये. म्हणून संत आपल्या दिशेनं या व्यक्तीने यावं असा प्रयत्न करत असतात. म्हणून ह्याच्यामध्ये ते म्हणत आहेत, इतरांसारखं तू का करतो आहेस, त्यांच्याबरोबर का फरफटतो आहेस, जागा हो. ज्या दिशेनं चाललाय त्याच्याबरोबर उलट दिशेनं आपल्याला चालायचं आहे. एक दिशा आहे भगवंताकडे नेणारी आणि दुसरी दिशा आहे संसाराकडे नेणारी. भगवंताकडे जे जे करशील ते पुन्हा पुन्हा संसाराला तुला आणणार आहे. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा संसार वाढवणार आहे. आणि जे जे तू भगवंतासाठी करशील ते तुला संसारात असतानाच संसारातून मुक्त करणार आहे. पण हे माहितीच नसतं. माणसं परमार्थ करत असतात पण परमार्थ कशासाठी करतो हेही माहिती नसतं. माळा ओढत असतात, देवाची पूजा करत असतात, कुणी ध्यानधारणाही करत असतात, पण कशासाठी आपण करतो हेच माहिती नसतं. हे आपल्याला या श्लोकातून समजून घ्यायचं आहे. म्हणून ते म्हणतात जनासारिके व्यर्थ का वोसणावे, हे करू नको असं. मग काय कर? तर सदा सर्वदा नाम वाचे वसू दे, भगवंताचं नाम तुझ्या वाणीवर असू दे. वाणीवर का म्हणतात ह्याच्यात एक थोडासा विचार करण्यासारखा आहे, की नाम आपोआप येणं आणि नाम घेणं, ध्यान लागणं आणि ध्यान करणं, काही गोष्टी ह्या आपोआप व्हायला लागतात, पण त्या आपोआप होण्यासाठी पहिल्यांदा मुद्दाम कराव्या लागतात. ध्यान लागणं हे आपोआप होतं, पण त्याच्यासाठी मुद्दाम पहिल्यांदा ध्यान करावं लागतं. आपोआप नाम स्फुरणं ही पुढची अवस्था आहे, पण तत्पूर्वी नाम वाचे वसू दे, नाम घ्यायला लाग, वैखरीनं नाम घ्यायला लाग. हळूहळू ते मध्यमेत पश्यंतीत परत जाईल आणि मग ते नाम आपोआप येत राहील. जसं आपण म्हटलं, झोपताना हरिस्मरणात झोपलो आणि उठल्याबरोबर हरिस्मरण झालं तर आपली झोप ही समाधीच होते, त्याच्याखेरीज दुसरं नाही, त्याचंच स्मरण होत आहे. खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे, मात्र वरवर केलं नाही, आतून आलं पाहिजे, अत्यंत प्रेमाने निष्ठेने भावभक्तीनं असं ते नालं पाहिजे. एक नाम आलं तरीसुद्धा पुरे असं म्हटलेलं आहे, पण ते नाम त्या जीवाला एकदम ऊर्ध्वगती देणारं आहे. नामाने ऊर्ध्वगती आहे आणि विषय वासनेने अधोगती आहे, जीव मध्ये आहे. त्याला वर न्यायचं का खाली न्यायचं हे आपल्या हातात आहे, आपण ठरवलं पाहिजे. म्हणून त्याच्यात म्हणतात सदा सर्वदा, सदा सर्वदा, प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी सर्व काळी रामनाम जपत जावे. नामाला काहीही व्यग हे नाही आहे, हे नाम इथं घ्यावं का नाही, तिथं घ्यावं का नाही, कुठली जागा कुठला काळ असं काही वर्ज नाही आहे. नाम अखंड जपत जावं. म्हणून सदा सर्वदा नाम वाचे वसू दे, अहंता मनी पापिणी ते नसू दे. अहंतेरा पापिणी म्हटलेलं आहे, कारण हा अहंकारच सगळ्या नाशाला कारणीभूत होत. आणि अहंकार याचा अर्थ मी देह आहे असं वाटणं, हाच अहंकार आहे. अहंकारात दोन प्रकार आहेत, स्थूल अहंकार आहे, मी विद्वान आहे, श्रीमंत आहे, शाणा आहे, माझ्याजवळ हे आहे ते आहे असं वाटणं, हा अहंकार वरवरचा झाला, हा विचाराने काढता येतो. पण मी देह आहे हा जो मूलभूत अहंकार आहे, ही जी अहंता आहे ही पापिणी आहे, माणसाचं अधपतन करायला कारण आहे. आणि अहंकाराच्या पोटीच हे सगळे काम, क्रोध, लोभ, मत्सर, मदमत्सर, लोभ, सगळे जे विकार येतात हे अहंकाराच्या पोटीच येतात. म्हणून हा अहंकार हा घालवला पाहिजे. आणि हा अहंकार घालवण्यासाठी हा अहम जो स्वरूपाच्या ठिकाणी आहे तो आता देहाच्या ठिकाणी आलेला आहे अज्ञानामुळे, त्याला पुन्हा त्या स्वरूपाच्या ठिकाणी सोहम बोधाने नेऊन ठेवलं पाहिजे. आणि देहोहमपासून सोहम इथपर्यंत वाटचाल झाली पाहिजे. ती अशी काय एक दोन दिवसाची, वर्षा दोन वर्षाची नाही, जन्मजन्माची वाटचाल आहे, पण ती करायला पाहिजे. आणि तशी जर केली तर अहंता पापिणी ते नसू दे, म्हणजे नाम वसू दे आणि अहंता नसू दे. समर्थ नेहमी काय करावं हे सांगताना काय करू नये हे सांगतात. सगळे संत तसंच करतात, अमुक एक कर असं म्हणताना अमुक एक करू नको. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी बघितलं आहे, ज्ञानाची लक्षणं सांगताना पुढे अज्ञानाची लक्षणं लगेच सांगितलीत. दैवी संपत्ती सांगताना असुरी संपत्ती लगेच सांगितलेली आहे, की ही पाहिजे आणि ही नको. म्हणजे काय टाकायचं आहे तेही कळायला पाहिजे, काय धरायचं आहे तेही कळायला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसू दे, अहंता मनी पापिणी ते नसू दे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
1: ऐकूया अशोक पत्की यांचं संगीत असलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात। पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी।
3: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर।

0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला
1: महाराज
0: गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा देवा रे देवा आता काय मी करू गा गा गा गा गा आय आय आय आय अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांडाळ भयंकर
1: आणि मांडाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा
1: विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ आय आय आय अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज सत्य उतार्या येऊन अवघा सारिला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी।

श्रोते हो ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग शिवमत भैरव.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग शिवमत भैरव. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोतेहो ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधा वरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा।
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा।

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे.

अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया पारंपरिक दत्ताची आरती, गायली आहे आर एन पराडकर यांनी।

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज गुरुवार आषाढ कृष्ण अष्टमी अर्थात 6 ऑगस्ट 2026 आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र। आज आध्यात्मिक दिनविशेष नाही, ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा एक श्लोक आहे, तो असा, अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। याचा अर्थ असा, कर्मफलाचा आश्रय न करता जो केलंच पाहिजे असं कर्म करतो तोच संन्यासी आणि योगी आहे असं जाणावं। केवळ अग्नी बाळगत नाही किंवा अक्रिय राहतो म्हणजे सांसारिक कर्म करत नाही त्यालाच केवळ संन्यासी आणि योगी म्हणू नये। इथे अग्नी बाळगणे हा संदर्भ आश्रम संन्यासाशी निगडीत आहे। अग्नी ठेवणं, अग्निहोत्र बाळगणं किंवा उद्योग व्यवसायाची कर्म करणं हे आश्रम संन्यासात वर्ज्य आहे। ह्या श्लोकाविषयी परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, आपण सगळे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात कर्म करीत असतो, पण ते आवश्यक किंवा विहित असं कर्तव्य कर्म असतंच असं नाही, आणि विहित कर्मही निष्काम भावनेने होत नाही। कर्मणूक म्हणून, व्यसन म्हणून, वेळ घालवण्याचं साधन म्हणून, चैन म्हणून आपण कितीतरी गोष्टी करत असतो, त्यात आवश्यकतेचा भाग जवळजवळ नसतोच। लौकिकाच्या दृष्टीने असलाच तर फार थोडा।

तेव्हा या दृष्टीने होणारी सर्व कर्म ही अनावश्यक असल्याने त्यासंबंधी काही सांगण्याचं कारण नाही. परंतु जी कर्म आवश्यक आहेत, केलीच पाहिजेत अशी आहेत, त्यांचाच उल्लेख भगवान कार्य कर्म म्हणजे कर्तव्य कर्म ह्या शब्दाने करीत आहेत. अशी ही कर्तव्य कर्म संन्यास किंवा योग साधावा अशी इच्छा असेल तर फलाशारहित होऊन केली पाहिजेत असं भगवान सांगतात. कर्मफल त्यागाची व्याख्या अवच्छेदकावच्छिन्न यासारख्या परिभाषेने मला करता येणार नाही, पण फलाकांक्षाविरहित कर्म हे खेळाडूपणासारखं, खिलाडूवृत्तीसारखं म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिटसारखं आहे असं म्हणता येईल. उत्तम प्रकारे खेळ खेळणं हे आनंदाचं, जय पराजय महत्वाचा नाही, त्याप्रमाणे स्वकर्म चांगल्या रीतीने पार पाडणं हे उचित. यशापयशाची चिंता असता कामा नये. असं वागणाऱ्यालाच अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति असं म्हणता येईल. व्यवहारात वागताना आपण या गोष्टीचा विचार करतो का? कर्मफलाची आसक्ती न ठेवता जर वागता आलं तर जीवनातले सगळे तणाव, सगळी दडपणं म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन हे नष्ट होतील. कारण निर्माण होणारे सर्व ताण हे अभिलाषेतून, आकांक्षेतून निर्माण झालेले असतात. ताणरहित आयुष्य जगायचं असेल, आळशी नसलेलं अत्यंत कार्यक्षम जीवन समाधानाने भोगायचं असेल तर फलाची आकांक्षा नसलेलं कर्तव्य कर्म निष्ठेने करीत राहणं हाच एक मार्ग आहे. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

त्याला दिव्य सुगंध येतो, पृथ्वीतत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याला दिव्य वाणी ऐकू येते, म्हणाले वायुतत्वाचं वैशिष्ट्य आहे. दिव्य दृश्य दिसू लागतात, अग्नितत्वाचं वैशिष्ट्य आहे. अलौकिक रसाचा आणि स्पर्शाचा अनुभव येतो, वायूचं वायुतत्व आहे. आणि म्हणाले इच्छानुकूल त्याला सर्दी आणि गरमी प्राप्त होते. म्हणजे आत्ता थंडी आहे आणि योगी आहे तो असाच नुसता अंगावरती पांघरून घेऊन बसलेला आहे, त्याचं नुसतं उपरणं अंगावरती आहे. आपण म्हणू सगळ्यांना कडकडून थंडी वाजती आहे, कडाडून थंडी पडली आहे, स्वेटर घातलं तरी थंडी जात नाही आहे, तुम्ही असे नुसतं उपरण पांघरून कसे बसलात. त्याच्याकरता एक आपल्याला उत्तम अलीकडच्या काळात घडलेला प्रसंग सांगते. गंगाखेडला आमचे दासगणू महाराज त्यांच्या पत्नीच्या क्रियाकर्माकरता गेलेले होते आणि भर दुपारी 12 उन्हामध्ये त्या गंगाखेडच्या गोदावरीच्या पात्रामध्ये एक साधू बसलेला दिसाय. आता मराठवाड्यातलं ऊन आहे, त्यातही असं उन्हाळ्याकडचं ऊन आहे, भर 12 रणरण तो ऊन, तो अगदी चांदण्यात बसल्यासारखा स्वस्थ बसलेला असे. आणि हे तिथे गंगा किनारी गेले की तो तोंड फिरवत असे. त्यांना असं वाटलं की हा असं का करतो, मी रोज जातो आणि हा तोंड फिरवतो. तर जेव्हा ते पुन्हा गेले, 3-4 दिवस असं घडलं, आणि जेव्हा ते पुन्हा गेले त्या दिवशी त्यांनी तोंड फिरवलं नाही, ते त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले की तुम्ही साधू महाराज माझ्यावर रागावला होतात का, म्हणून तुम्ही हे 2-4 दिवस मी इथे येत होतो, तुम्ही रोज तोंड फिरवत होतात. ते म्हणाले काय मला माहिती नाही, म्हणाले असं कसं मी रोज पाहत होतो. हो म्हणाले तू आल्यानंतर मला काहीतरी अपवित्र आहे असं वाटलं असेल आणि ते अपवित्र बघू नये म्हणून मी तोंड फिरवलं. दासगणू महाराजांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले जोपर्यंत मला अशौच आहे, 10 झालेले नाहीत, तोपर्यंत मी तिथे जाऊन जे विधी करतो आहे तोपर्यंत यांनी तोंड फिरवलं. ते म्हणाले मला माहीत नाही तू कशाकरता येत होतास. मग म्हणाले आज तुम्ही कसं माझ्याकडे पाहिलं. ते म्हणाले आज मला अपवित्र आहे असं वाटलं नाही म्हणून मी माझं तोंड फिरवलं नाही. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही इथे रोज बसता, एवढं कडक ऊन आहे, तुम्हाला काही त्रास होत नाही. बिलकुल नाही म्हणाले, मी अगदी चांदण्यात बसल्यासारखा बसतो. असे कसे बसता. तर म्हणाले असं आहे की आमच्या शरीरामध्ये कोणतं तापमान ठेवायचं याच्यावर आमचं नियंत्रण आहे. बाहेर जर इतकं ऊन आहे तर माझं शरीर शीतल कसं राहील हे मला ते राखण्याची माझ्या ठिकाणी ती समर्थता आहे. आणि त्यामुळे म्हणाले आम्हाला कधीच अडचण येत नाही. हिमालयाच्या कडक थंडीमध्ये आमचं शरीर थंडीने गारठत नाही आणि तुझ्याकडच्या इतक्या कडक उन्हानी आमचं शरीर त्याला दाह होत नाही किंवा तापून निघत नाही. ते म्हणाले हा योग मला शिकवाल का. तर त्यांनी सांगितलं हा योग मार्ग शिकायला तू आता खूप मोठा झालास, तुला बालवयामध्येच या मार्गावरती यायला हवं होतं आणि तू ते शिकायला हवं होतंस. असं सांगण्याचा हेतू असा आहे की जो अनुभव आहे की योग्यांच्या ठिकाणी येणारा, त्यांनी इथे म्हटलंय की इच्छानुकूल सर्दी आणि गरमी आपल्या देहाच्या ठिकाणी त्यांना प्राप्त होते. वायूप्रमाणे आकाशात चालतात. अलीकडच्या काळातलं वासुदेवानंद सरस्वती हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि म्हणाले त्यांना आकाशात फिरण्याची शक्ती प्राप्त होते, प्रतिभा वाढते. ज्ञानेश्वर माऊली त्याचं उदाहरण आहे. म्हणाले सत्यवादाचे तप केले आम्ही अमित कल्प. त्यांना विचारलं कुणी की तुम्ही ही एवढी ज्ञानेश्वरी वयाच्या 16 वर्षी कशी लिहू शकलात. म्हणाले आम्ही कल्प म्हणजे जन्मानुजन्म कोट्यावधी जन्म वाणीनी सत्यच बोलावं हे तप केलेलं आहे आणि त्या तपाचं फल म्हणून या जन्मामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणून म्हणाले प्रतिभा वाढते. आणि म्हणाले दुसरं काय होतं, कसलाही उपद्रव होत नाही, कोणताही प्राणी जवळ येत नाही, तो का डास चावत नाही, मुंगी चावत नाही, ढेकूण चावत नाही, वाघ येत नाही, सिंह येत नाही, कोल्हे येत नाहीत, काही होत नाहीत. आणि म्हणाले अशा प्रकारच्या सिद्धी योग्याच्या ठिकाणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा जो गुरुकृपेनी किंवा ईश्वरानुग्रह ज्याच्यावरती झालेला असतो तो या एकाही सिद्धीमध्ये रममाण होत नाही. हे सगळं हे ब्रह्मपुराण सांगतंय. म्हणाले तो एकाही सिद्धीमध्ये रममाण होत नाही, त्या सगळ्या सिद्धींची उपेक्षा करून तो परतवून लावतो. आता प्रश्न असा आहे की जे चमत्कार घडतात ते योगी घडवतात, योगी घडवत नाहीत, ते भक्त घडवतात, भक्त घडवत नाहीत.
जे चमत्कार घडतात ते भगवंत घडवतो त्याच्या इच्छेने. त्याला असं वाटतं की माझा हा भक्त लोकांना समजला पाहिजे काय अधिकाराचा आहे. परमेश्वराला वाटतं माझा हा योगी काय अधिकाराचा आहे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून परमेश्वर घडवतो. योगी आपलं सामर्थ्य प्रकट करत नाही. जो सामर्थ्य प्रकट करतो तो त्या योगपदावर आरूढ होऊन राहू शकत नाही. त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कधीही आपलं सामर्थ्य योगी वापरत नाही. ते सगळं मागे टाकतो. किंबहुना गोरक्षनाथांचं एक फार छान वचन आहे. ते सांगतात जो आगया सामने दे दे उसे तू छकड. म्हणाले जे जे तुझ्यासमोर प्रलोभन म्हणून उभं राहील, जे जे तुझ्यासमोर विशेषत्वाने उभं राहील त्याला दूर सार, पुढे जा. त्याच्यात कुठेही थांबू नकोस, रमू नकोस, चौकशी करू नकोस. आपल्या फटक्यासारखं येते, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. त्यांनी सांगितलं जो सरळ मार्ग आहे साधनेचा स्वीकारलेला त्या मार्गापासून इकडे इकडे होऊ नको. जे येईल ते बाजूला कर, जे येईल ते बाजूला कर. त्यांनी इथे सांगितलंय की त्यामुळे योगी जो आहे तो इतका स्थिरचित्त झालेला असतो की तो सगळ्याची उपेक्षा करून प्रत्येक गोष्ट परतवून लावतो. आणि त्यांनी असं म्हटलंय की तो प्रत्येकाकडे पाहताना आणि जीवनामध्ये आचरण करताना एक नियमितता, म्हणजे अगदी आपल्याला, मला हे वाचताना अधिक प्रकर्षाने काय जाणवलं तर मला नेहमी असं वाटायचं की 6व्या अध्यायामध्ये योग मार्गाच्या संदर्भात लिहिताना भगवान श्रीकृष्णांनी एका श्लोकात सगळ्या नियमांचा पंचनामा केलेला आहे युक्ताहार विहारस्यमध्ये. बाकी त्यांनी काही मांडलं नाही आहे. तर हे वाचताना माझ्या ते पुन्हा पुन्हा स्मरणात आलं की त्यांनी एकच सूत्र सांगितलंय योग्याकरता. आणि त्यांनी असं म्हटलंय की बस हे एवढं केलं की पुरे आहे, ह्याच्यापेक्षा काही नको. आपला नियम समर्थांनी त्याच्यापेक्षा सोपं केलंय. उपासनेला दृढ चालवावे एवढंच म्हटलंय की दृढ चालवा आपली उपासना, बस दुसरं काही करू नका. तर तोच तीच सगळी भाषा आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे जे सांगितलंय त्याप्रमाणे इथे आपल्याला जर आश्चर्य वाटेल म्हणून मी इथे समोर ठेवलंय. त्यांनी सांगितलं हे सगळे जे नियम आपल्याला सांगितलेले आहेत, ज्या पद्धतीने अभ्यास करावा असं म्हटलेलं आहे, आणि हा ज्ञानाने युक्त असलेला योग आहे की समजून उमजून, म्हणजे इंद्रियांना सुद्धा अगदी एक्सरेडाईजनी पाहिलेलं आहे, आमचे डोळेच त्याला अगदी आरपार पाहतायत, आमच्या मनाला आरपार पाहतायत, आमच्या बुद्धीला आरपार पाहतायत. आणि ते सांगतायत तिला की हे असं नाही असं पाहिजे, असं नाही असं पाहिजे. मग इंद्रियांपासून प्रत्येकाला कसं जपायचं ते सूत्र सांगितलंय. म्हणाले या सगळ्या सूत्राचा अवलंब करून जो राहतो, त्यांनी म्हटलंय त्याच्या पुढे की न प्रहृषेत लाभेशु ना लाभेशु न चिंतयेत, कुठेही आनंदित होत नाही शुभाशुभाच्या ठिकाणी. तसंच म्हणाले लाभ अलाभाच्या ठिकाणी चिंता करत नाही. समस्त सर्वेषु भूतेषु सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समान भावाने राहतो. सधर्मा मातरीश्वनः त्याला दृष्टांत दिलाय. म्हणाले कसा राहतो समान धर्माने, जसा ह्या सबंध ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला जो मातरीश्वा वायू आहे तो जसा आमच्या कुणाच्याही बाबतीमध्ये भेदभाव करत नाही. तो वायू सगळ्या ठिकाणी वहन करतो, आमच्या प्रत्येकाच्या श्वासाला मदत करतो, आमचं प्रत्येकाचं जीवन सुखी करण्याकरताच तो स्वतः आपल्या ठिकाणी झिजत असतो. तसा म्हणाले हा सगळ्यांच्या ठिकाणी समान राहतो. आणि पुढे ते म्हणाले एवं स्वस्थात्मन हा साधो सर्वत्र समदर्शिना. हा स्वस्थ आत्मन आपल्या ठिकाणी स्थिरबुद्धी असणारा हा जो साधू पुरुष आहे तो सगळ्या ठिकाणी समदर्शी आहे. आता महत्वाचं जे आपल्या पुढे मांडायचं आहे ते हे आहे. षण्मास नित्य युक्तस्य शब्द ब्रह्माभिवर्तते. त्यांनी काय सांगितलं की अशा प्रकारची साधना जर कुणी, म्हणजे त्यांनी आपल्याला म्हटलंय की तुम्ही आम्ही जर हे सगळे नियम लक्षात घेतले आणि या नियमांचं पालन अधिकाधिक काटेकोरपणाने करण्याचा प्रयत्न केला आणि ईश्वराच्या कृपेने जर आम्हाला ते साधलं तर 6 महिन्यामध्ये आम्ही शब्दज्ञान तज्ज्ञ होतो.
शब्द ज्ञानाच्या मध्ये त्यांनी शब्द वापरलाय. शब्द ब्रह्माभिवर्तते, शब्द ब्रह्माचं आम्हाला ज्ञान होतं. किती प्रकारचं ब्रह्म आहे? दोन प्रकारांनी ब्रह्म जाणता येतं. शब्दांनी जाणता येतं, यथार्थ शब्दांनी जाणता येतं, आणि दुसरं साक्षात आकाराने अनुभूतीनी जाणता येतं. ते विवेकाने जाणता येतं, ते बुद्धीनी जाणता येतं. आणि त्यांनी सांगितलं की हा शब्दांनी ब्रह्म जाणणारा होतो, म्हणजे असा की उपनिषदाचा शब्द आहे. आपण कुणाला विचारतो? ऋषीभीर बहुगीतानी, की ऋषींना माहिती आहे त्याचा यथार्थ अर्थ काय. आता हे ब्रह्मपुराण आपल्याला जेव्हा कळलं की अहो या मार्तंड शब्दावरती दोन कथा आल्या. आता जर वक्ता पुष्कळ शहाणा असेल आणि वक्त्याकडे जर अधिकार असेल तर त्या त्या दोन कथांचा अर्थ काय आहे त्याचं त्याला यथार्थ ज्ञान असेल. कारण का? तर तो शब्दज्ञानी झालेला आहे. शब्दाचं ज्ञान त्याला यथार्थ आहे. भागवत पुराण घेतलं असं म्हणतात आपल्याकडे की भागवताची परीक्षा जी जे कुणाही विद्वानाची परीक्षा करायची जर म्हटलं तर परीक्षेला ग्रंथ कोणता? तर भागवत. म्हणजे विद्वानाची जर परीक्षा घ्यायची तर ती भागवतात होते. म्हणजे परीक्षा करायची तर ग्रंथ कोणता? तर भागवत. भागवताची परीक्षा करावी, त्यांनी सांगावं की ह्या वाक्याचा अर्थ काय, त्या वाक्याचा अर्थ काय. म्हणून विद्वानाची परीक्षा भागवतात का? ह्याला किती ज्ञान झालंय ग्रंथाचं, तो पोपटपंची आमच्यासारखी पुष्कळ करील. पण त्यातलं मर्म, आणि म्हणून आपल्याकडे गुरुचं वर्णन करताना शाब्देच परेच निष्णात असं वर्णन केलेलं आहे की गुरु कोण होतो की ज्याला शब्दज्ञान यथार्थ झालेलं आहे आणि परे म्हणजे त्या परमात्म्याचं दर्शन किंवा ज्ञान त्याला त्याच्या विवेकाने यथार्थपणे झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे वर्णन केलं आहे की 6 महिने आपल्यासारख्याला चॅलेंज आहे. त्यांनी सांगून ठेवलं आहे करा, करून बघा दोन्ही प्रकारांनी. असं काय आम्ही जो अधिकार गुरुला येईल तो आम्हाला येईल असं थोडंच आहे. कारण काय आहे, योगाचे अभ्यासू हे नेहमी तीव्र संवेगीच असतात असं नाही आहे. तीव्र संवेगानाम आसन्न, हा जो तीव्र संवेगी आहे त्याला ते प्राप्तच आहे. पण आम्ही कसे, आम्ही मृदू, मध्य आणि मृदू मृदू सुद्धा. नुसतेच मृदू कशाला, पुष्कळ सौम्य, फार साधे, अगदी पहिलंच पाऊल अडखळत टाकतोय. पण टाकणाऱ्याला त्या प्रमाणात आहेच ना, ज्या प्रमाणात अभ्यास आहे त्या प्रमाणात प्राप्ती आहेच आहे. आणि म्हणून त्यांनी त्या प्राप्तीचा शेवट सांगून ठेवला. आणि इथे हा जो अभ्यास आहे, ह्या अभ्यासाच्या इथे त्यांनी आणखीन एक विषय मांडला, तो म्हणजे आता ज्ञान आहे. आता म्हणाले तुम्ही आम्हाला सांगा की ह्या योगामधून ज्ञान मिळवलं, आता प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आम्हाला आपल्याशी बोलायचा आहे. त्याचं कारण म्हणाले असं आहे की वेद जो आहे, यद्येवम वेदवचनम कुरु कर्म त्यजेतीच काम दिशम विद्यया यांती कामच गच्छती कर्मणा. म्हणाले हे बघा, वेदाचं असं वचन आहे की कर्म करा आणि त्याग पण करा. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे जसं आहे तसं. आणि तो मनुष्य जो आहे त्या कर्माच्या द्वारा त्या परमात्म्याला प्राप्त करू शकतो. काय गती? मग म्हणाले आता आम्हाला सांगा की त्या कर्माने काय त्या माणसाला गती प्राप्त होते आणि त्या गतीने तो कुठे जातो. दुसरं असं आहे की आम्हाला असं कळतं की जो ज्ञानी आहे तो कर्माचा त्यागच करतो. कारण शंकराचार्यांनी म्हटले ज्ञानातैव तू कैवल्यम, ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होते, कर्माची आवश्यकताच राहत नाही. मग कर्माची आवश्यकता राहत नाही, कर्म जर टाकून दिलं तर एका बाजूने तुम्ही कर्म करून कर्माचा त्याग करून त्या कर्माचं फल मिळवता किंवा मिळवा असं आम्हाला सांगता, आणि दुसऱ्या बाजूनी ज्ञानाचा मार्ग सांगतो की कर्मच करू नका, कर्मच टाकून द्या. म्हणाले याचा अर्थ काय आम्हाला समजत नाही. म्हणून म्हणाले हे मुनी आम्ही आपल्याला हा प्रश्न विचारतो. तेव्हा व्यास म्हणतात की तुम्ही जे विचारता आहात त्याच्यावरचं उत्तर संक्षेपाने ऐका. मी सांगतो म्हणाले की कर्म आणि ज्ञान हे दोन मार्ग आहेत. कर्माचा मार्ग जो आहे तो क्षर आहे, म्हणजे नाशवंत आहे. ज्ञानाचा मार्ग जो आहे तो अक्षर आहे. त्याचं वर्णन म्हणाले करायचं तर म्हणाले एक लक्षात घ्या की ज्ञानामुळे माणसाला जी गती प्राप्त होते आणि कर्मामुळे जी गती प्राप्त होते ती काय आहे याचं उत्तर देणं मोठं कठीण आहे.
कारण ज्ञानामुळे सुद्धा ती स्थिती नाही आली तर मोक्ष नाही येऊ शकणार. कर्मामुळे सुद्धा जर कर्म ईश्वरार्पण बुद्धीनी फार श्रेष्ठतेने घडलं मोक्ष प्राप्त करून जाईल. तो काही फक्त स्वर्गकामो यजेत म्हणून फक्त स्वर्गालाच जाईल असं नाही आहे. म्हणून ते म्हणतात की त्याच्याबद्दल उत्तर सांगणं हे फार अवघड आहे. म्हणाले हे विप्रा शृण्वध्वम सांप्रतम विप्रा गहनम हेद उत्तरम. याचं उत्तर देणं हे आत्ता तरी फार कठीण आहे म्हणाले. आता मी तुला सांगतो म्हणाले तरीसुद्धा ऐक. म्हणाले धर्म आहे आणि धर्म नाही या दोन्ही बाबतीमध्ये सांगणं मोठं कठीण आहे. कसं आहे म्हणजे धर्म आहे आणि धर्म नाही असं का म्हटलं की कर्म करावं का करू नये, कर्म स्वीकारावं का टाकावं, हे सांगणं मोठं कठीण आहे. हे सांगणं कसं कठीण आहे तर एक तत्वज्ञानातलं एक उदाहरण घेतलं. म्हणाले हे जे एक काय दिसतंय ना ते यक्षासारखं दिसतं आहे. आणि त्याच वेळी असं म्हटलं की हे जे समोर काय दिसतंय ना ते यक्षासारखं दिसत नाही आहे. काय अर्थ झाला म्हणाले हे यक्षासारखं दिसतंय पण म्हणायचं आणि हे यक्षासारखं दिसत पण नाही आहे. हे जसं आहे तसंच आहे म्हणाले. की ज्ञानाच्या मार्गाने मोक्ष मिळतो का कर्माच्या मार्गाने मोक्ष मिळतो, कर्म करून कर्म टाकून मोक्षाला जाता येतं का मुळातच कर्माचा त्याग करून ज्ञानाच्या मार्गाने मोक्षाला जाता येतं, सांगणं फार कठीण आहे. पण म्हणाले मी तुला एक सांगतो की धर्माचे दोन प्रकार आहेत. एक प्रवृत्ती लक्षण धर्म आहे आणि दुसरा निवृत्ती लक्षण धर्म आहे. कर्माने जे जीव बांधले गेलेले आहेत आणि जे ज्ञानाने मुक्त होणार आहेत ते दोघे वेगळे वेगळे आहेत. आणि त्यामुळे म्हणाले हा प्रवृत्ती लक्षण धर्म जो आहे तो कर्माशी जोडलेला आहे, हा निवृत्ती लक्षण जो धर्म आहे तो संन्याशाशी जोडलेला आहे. आणि त्यामुळे जो पारदर्शी संन्यासी आहे म्हणजे खऱ्या अर्थाने संन्यासी आहे तो ते लोक कर्म करत नाहीत. कारण जो खरा संन्यासी आहे तो अग्नीवर ठेवलेलं खातच नाही, मुळी कुठल्याच कर्माला तो स्वीकार करत नाही, त्यामुळे ह्याही कर्माचा तो स्वीकार करत नाही. आणि त्यामुळे म्हणाले कर्मानी काय होतं जीवाचा देहांत झाल्यानंतर म्हणजे जीव जेव्हा देहाला सोडून जातो तेव्हा पुन्हा 16 विकारांनी युक्त असलेल्या म्हणजे आपण षोडश कलांनी युक्त असलेले असे पुन्हा जन्माला येतो. म्हणाले अर्थात तो पुन्हा जन्म घेतो. आणि ज्या ज्ञानाने काय होतं तो त्या अव्यक्ताला त्या अक्षराशा परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणाले सामान्य मनुष्य कर्माची प्रशंसा करतो आणि त्यामुळे त्या देहजालामध्ये तो रममाण होतो, त्याला कर्माची उपासना ठीक आहे. पण जो श्रेष्ठ बुद्धिमान आहे तो म्हणाले आपली धर्मातली निपुणता म्हणजे निवृत्ती लक्षणामधली निपुणता प्रकट करतो. आणि म्हणाले ते कर्माची प्रशंसा करत नाहीत आणि ते त्याचा विचारही करत नाहीत, ते जन्ममृत्यूच्या जाळ्यातही अडकत नाहीत आणि ते आपल्या बाजूनी ईश्वराला प्राप्त करण्याकरता श्रेष्ठ अशा अचल अशा स्थानाला जाऊन पोचतात. आणि त्यामुळे म्हणाले की जिथे कर्माचा उहापोह केलेला आहे आणि जिथे ज्ञानाचा उहापोह केलेला आहे त्याच्यामधला फरक म्हणाले मी तुला सांगतो. काही पुरुष ज्ञानमय असतात, काही पुरुष कर्ममय असतात. भगवद्गीतेचा 12 अध्याय अव्यक्ताव्यक्त चेतसा. म्हणाले कुणाला अव्यक्ताची आवड असते कुणाला व्यक्ताची आवड असते. जो अव्यक्ताची आवड आहे त्याला संन्यास मार्ग दिलेला आहे, निवृत्ती लक्षण धर्म दिलेला आहे. आणि ज्याला व्यक्ताची आवड आहे भगवंत म्हणतात त्याच्याकरता मी सहस्रनामाच्या होड्या करून या भवसागरामध्ये टाकलेले आहे. जे नाव आवडेल ते यथा अभिमत ध्यानाद्वा, ज्या नावाची तुला हौस असेल त्या नावाचं तू स्मरण कर असं म्हणून म्हणाले मी ते त्याला प्राप्त करून देतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की म्हणाले हा जो विस्तार आहे हे रहस्य ऋषींनी मला सांगितलंय असं त्यांनी सांगितलंय. की काय होतं ज्ञानी आणि कर्म मार्गाच्या पुरुषाचं तो उत्तर फार छान दिलंय. एक जण म्हणाले चंद्राचं चांदणं जसं शीतल असतं तसं तो शीतल स्पर्शी होतो. आणि एक जण कसा होतो तर चंद्राच्या कला जशा असतात तसा होतो. म्हणजे जो कर्ममार्गी आहे तो चंद्राच्या कलासारखा बदलत राहतो आणि जो ज्ञानमार्गी आहे तो फक्त त्या चंद्राच्या शीतल स्पर्शासारखा सलगतेनी त्या स्पर्शाला जोडलेला राहतो. हा दोघांच्यामध्ये भेद आहे म्हणाले. आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर पुढे
ते असं म्हणतात की हा विषय पुढे नेताना कालचा विषय आहे आपला. त्यांनी सांगितलं जो कर्ममार्गाचा विचार करतो तोच चतुर्दश भुवनांचा विचार करतो. जो ज्ञानमार्गाने जातो त्याला इथंच परमात्मा आहे, आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून कर्ममार्गाने जाणाऱ्याला पितृयान मार्ग तरी आहे, नाहीतर क्रममुक्ती तरी आहे. पण ज्ञानमार्गी मनुष्याला सद्योमुक्ती आहे जिथल्या तिथे. म्हणजे कसं, मातीचा घट आहे आणि इथे छोटंसं भांडं आहे. तो मातीचा जो घट आहे त्याच्यात पण आकाश आहे, याच्यात पण आकाश आहे. आणि तो घट जसा ह्या संबंध मंडपामध्ये ठेवला आहे त्या मंडपात पण आकाश आहे. तो जो घट आहे मातीचा, त्या मातीच्या घटातल्या आकाशाला त्याला आपण घटाकाश जर म्हटलं तर हे मठाकाश आहे. आता तो घट जर फुटला तर ते आकाश त्या घटात आता सीमित नाही राहिलं, त्या घटातलं आकाश या मठामध्ये विलीन झालं. तसा तो ज्ञानी आत्ता देहात आहे म्हणून त्या देहात असणारा तो जीव आहे आणि तो अलग आहे असा वाटतो. पण त्या ज्ञानाला गतागत नाही, त्याला कुठंच जावं लागत नाही. जसा परमात्मा सर्वदूर घनरूप भरून राहिलेला आहे, तो चिद घन आहे, तसा हा ह्याच ठिकाणी परमात्म्याशी एकरूप होतो. हा त्याचा म्हणाले जो ज्ञानी आहे मार्गाचा, जो मोक्षाचा विचार आहे, कर्ममार्गीयाचा मोक्षाचा विचार. पुन्हा जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे. चंद्राच्या कलांप्रमाणे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा चंद्र तो होऊ शकतो. पौर्णिमेचा चंद्र झाला तर परमात्म्याशी एकरूप होईल. चतुर्दशीचा चंद्र, सगळ्या संतांना चतुर्दशीचा चंद्र आवडतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. ते पौर्णिमेचा चंद्र होऊन ईश्वराशी एकरूप व्हायला तयार नाहीत. ते म्हणतात काय फरक आहे, 19-20 आहे, चतुर्दशी काय आणि पौर्णिमा काय. पण स्वतंत्र राहून ईश्वराच्या भक्तीत राहण्यातला जो आनंद आहे, आणि म्हणाले त्याच्याशी एकरूप झालो तो एवढं जग चालवतोय, तो एवढी ब्रह्मांड चालवतोय, त्याला मदत कोण करणार. त्याला आपण मदत तर केली पाहिजे. तो जर म्हणाला बाबा तुला जाऊन तिकडे खाली अमुक एक काम करायचंय, तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास, आम्ही जातो म्हणाले भूलोकावरती त्याचं काम करायला. म्हणून आम्हाला पौर्णिमेचा चंद्र नको, आम्हाला चतुर्दशीचा पाहिजे. आणि म्हणून दृष्टांत जो इथे घेतला आहे त्या चंद्राच्या कला घेतल्या आहेत, अधिकाराप्रमाणे कला आहेत. एखादा प्रतिपदेचाच असेल आणि एखादा अमावस्येचा होऊन नरकात पण जाईल, काही सांगता येत नाही आपल्याला. पण त्या चंद्राच्या कला आहेत. तुकाराम महाराजांचे सारखे चतुर्दशीची कला आहे आणि त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा पौर्णिमेच्या चंद्राशी एकरूप होतील, त्यांची इच्छा आहे. ते महाकारण देहामध्ये राहिलेले आहेत. असो अशा प्रकारे कर्माचा विचार करून आणि त्या मोक्षाचा विचार या ब्रह्मपुराणाने आपल्या पुढे ठेवलेला आहे. वर्णन खूप चांगलं केलेलं आहे आणि एक स्वतंत्रपणे याचं तत्वज्ञान अभ्यासावा इतका हा विषय चांगला आहे. आता प्रत्येक पुराणात जसा त्याचा शेवट येतो तसं त्या पुराणाचं महात्म्य सांगितलं जातं, त्याची फलश्रुती सांगितली जाते. तशीच इथे सुद्धा याची फलश्रुती सांगितलेली आहे. त्या पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की जणू काही त्याचा अधिकार वेदापर्यंत जुळला जातो, त्याचाही इथे त्यांनी शब्द वापरलेत. आता अशा प्रकारचं हे जे पुराण सगळ्यांच्या जे सर्व वांछा फलप्रदम सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारं आहे. इदं मयोक्तं प्रवरं पुराणं पापापहं धर्मविवर्धनं च श्रुतं भवद्भिः परमं रहस्यं आज्ञापयध्वं मुनयो व्रजामि. आणि म्हणाले अशा प्रकारे हे सगळं गोपनीय पुराण आपल्याला सांगितल्यानंतर या सर्व लोकांनी हे सगळं ऐकलेलं आहे आणि आता आपण मला आज्ञा द्या की मी आता जाऊ शकतो, असं ते लोमहर्षण मुनी त्या मुनिगणांना सांगतात की आपल्याला जो पाहिजे तो विषय मी आपल्यापुढे मांडलेला आहे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दत्त भक्तिगीत. संगीत आहे पंडित अतुल केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथा

शक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध. 24वा श्लोक. रघुनायका वीण वायाशी नावे, जना सारिखे व्यर्थ का ओसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. ह्याच्यातही समर्थाने दोन तीन गोष्टी सांगितल्या, त्या आपण बघूया. पहिल्या चरणात ते म्हणतात, रघुनायका वीण वाया शिणावे. रघुनायका खेरीस, त्याला सोडून जे जे काही आपण करतो तो व्यर्थ शीण असतो. नुसता नुसते कष्ट असतात, पदरात काही पडत नाही. मग सगळं करायचं का नाही, तसं ते पुन्हा सांगत असतात सगळेजण. सगळी कर्तव्य कर्म उत्तम तऱ्हेनं करायचे, पण त्याच्या मागे पुढे ईश्वराचं नाम जोडायचं आहे, त्याचं स्मरण ठेवायचं आहे. त्याचं काम आहे म्हणून आपण करायचं आहे, तो करून घेतो असा भाव ठेवून ते करायचं आहे. त्याच्या खेरीज आपण जे करतो ते सगळं व्यर्थ जातं, कारण ते मी केलं असा आपला भाव, म्हणजे आपलं अज्ञान असतं. मी केलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा मनात समजावं अजून अज्ञान आहे. माझ्याकडून त्यांनी करून घेतलं, मला दाखवलं. ज्ञानेश्वरांसारखे महान संत म्हणतात, माते दावीत बोले स्वामी तो माझा. ते मला दाखवतात पण बोलतात ते, तेच माझ्या मुखातून बोलतात. असा पक्का भाव ठेवा प्रत्येक काम करत असताना. जनाबाई दळत असताना देखील ती म्हणायची जेव्हा, की तो मला दळून देतो. ह्याचा अर्थ असा, त्याच्या शक्तीनं हे दळण होत आहे. जे आपण पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो, प्रत्येक जी गोष्ट करतो आपण, त्या प्रत्येक कर्मामागे, प्रत्येक कृतीमागे त्याची शक्ती आहे, म्हणून ते होत आहे. दिवस बदलत जातात, बालपण संपतं, तारुण्य संपतं, वृद्धापकाळ येतो, आपल्यात बदल होत जातो सारखा. पण त्या सारख्या बदलामागे एकच एक शक्ती अनुस्यूत असते, ती त्या त्या वयात त्याच्याकडून ते सगळं काम करून घेत असते. त्यामुळे ज्याला बोध असतो, ज्याला संतसंगती मिळालेली असते, जो साधक असतो, आपण पक्क लक्षात घ्या की हे सगळे जे श्लोक आहेत हे सामान्य माणसासाठी नाही आहेत, त्यांना ते कळणेही कठीण आहे. बद्धातून तो जो कोणी मुमुक्षू अवस्थे गेला, विशेषतः मुमुक्षूपासून साधकावस्थेत गेला, त्याला हे उपयोगी आहे जास्ती, की काय करायला पाहिजे आणि काय टाकायला पाहिजे. काही काही गोष्टी सामान्य जरी वाटल्या तरी त्या सामान्य नाहीत, फार मोठ्या आहेत. जनी निंदते सर्व सोडवून द्यावे, ह्याच्यामध्ये सगळ्या निंद्य वस्तू टाकायच्या आलेल्या आहेत. आपल्याला ते निंद्य का वंद्य हे कळत देखील नाही. पुष्कळ वेळेला एखादी गोष्ट आपण करून जातो आणि मग म्हणतो आपण, अरे नको होतं करायला, त्यावेळ केलं पण. म्हणून एक एक चरण, एक एक शब्द सोपा वाटला तरी त्याच्या पाठीमागं अर्थ खूप मोठा आहे. आणि इथं त्यांनी जे म्हटलं, रघुनायका वीण त्याच्या खेरीज वाया शिणावे, शीण मात्र येतो. साधा मी म्हणते गृहिणी आहे, स्वयंपाक करायचा असला, भगवंत जेवायचा आहे त्याच्यासाठी स्वयंपाक करते, असं जर म्हटलं श्रम वाटत नाहीत. जेवायला बसलेला सुद्धा भगवंत जेवतोय, नाना रूपाने तो जेवतोय, त्याच्यासाठी हे सगळं करतोय, असं असेल तर कष्ट वाटत नाहीत, आनंदाने सगळं होतं. आणि ते जर नसेल तर काय कटकट आहे आपल्या पाठीमागं, रोज रोज तेच तेच करायचं, शीण कष्ट. तेच कर्म कोणत्या बोधाने आपण करतो, काय हेतूनं करतो, त्याच्यातून प्राप्तव्य काय आहे हे जर आपल्याला कळलं तर तेच कर्म आनंदाचं होतं, नाहीतर तेच कर्म कष्टाचं दुःखाचं होतं. म्हणून इथं त्यांना म्हणायचं आहे, रघुनायका वीण तू जे काय करशील वाया शिणावे, फक्त शीण तुझ्या वाटेला येईल. आयुष्य गेलं कंटाळलो, आता आयुष्यभर मार मर मर मेलो, सगळ्यांसाठी कष्ट केले आणि ज्यांच्यासाठी केले तेच आता विचारत नाहीत, तसंच होणार असतं हे तुला आधीच कळायला पाहिजे होतं. त्यांच्यासाठी केलं म्हणू नको, भगवंतासाठी केलं म्हण. जे जे करशील ते भगवंतासाठी केलं आहे त्याला पोचलेलं आहे. मी माझ्या मुलासाठी केलं, यजमानांसाठी केलं, आईसाठी केलं, वडिलांसाठी केलं असं काही म्हणू नका. भगवंतासाठी केलं ते त्याला पोचलं. म्हणून आधी मध्य अंत शेवटी सगळ्या ठिकाणी त्या रघुनायकाला जोडा. त्याला जर जोडलं नाही तर सगळं आयुष्य व्यर्थ जाईल. म्हणून रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे. इथं जनासारिखे म्हणजे सामान्य मंडळी, बद्ध मंडळी, संसारी मंडळी. ज्यांना परमार्थाचा काहीही लवलेश नाही, काही माहिती नाही, अशी सगळी मंडळी जी आहेत त्यांच्यासारखा तू का भरंगळत जातोयस, प्रवाहपतीत होत आहे. त्यांनी जागा घेतली, मी जागा घेतली, त्यांनी गाडी घेतली, मी घेतली, स्पर्धा सुरू झाली. आता तर काय हल्ली जिकडं तिकडं आकर्षणच आकर्षण, प्रदर्शनं चालू आहेत. काही आपल्याला नको असलं तरी तिथं जाऊन पाहिलं आणि हातात खिशात पैसे असले की घ्यावंसं वाटतं, घरात भर पडली. वाढताय कपडे, वाढतायत फर्निचर, वाढताय भांडी, वाढतायत अनावश्यक वस्तू, ठेवण्याचं ठिकाण आपलं घर. माणसाला किती लागतं खरं म्हणजे अन्न वस्त्र निवारा. एका वेळेला काय 10 कपडे घालणार का आपण? काय जेवणार म्हणजे किती जेवणार आपण? पण माणसाला लोभच मोठा, विचारच नाही, विवेक जागृत नाही, विचार नाही. काय करायचं आहे, कशासाठी आपण जन्माला आलेलो आहोत, काही कशाचं भानच नाही आहे. बेभान अवस्थेत जीवन जगतायत आणि दुसऱ्याशी स्पर्धा चालू आहे. त्यांनी हे केलं मला करायचं, तुला हवंय मला हवंय का नाही, त्यांनी केलं म्हणून मला करायचं. म्हणून ही जी जगरहाटी आहे त्याच्यामध्ये माणसं प्रवाहपतीत झाल्यासारखी वाहून जात आहेत. तसं ते समर्थ म्हणतायत, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे. इतर लोकांसारखं तू का करतोयस? तुझं जीवन कशासाठी आहे? जागा हो, लक्षात घे आपल्याला काय मिळवायचं आहे. प्रत्येक क्षण मोलाचा आहे, एकही क्षण इकडे तिकडे घालवू नको. भगवंताचं विस्मरण हे पाप आहे आणि भगवंताचं स्मरण हे पुण्य आहे. हे जर लक्षात घेतलं तर दिवसाकाठी पाप किती होतं आणि पुण्य किती होतं हे विचारच करायला लागेल. बहुतांशी पापच आहे सगळं आणि त्यात पुन्हा पापतेची परपीडा, दुसऱ्याला व्याप, दुसऱ्याला त्रास कसा देता येईल ह्याचा विचार चालू असतो. आपण त्रास दिला नसला तरीसुद्धा आपल्या अनेक गोष्टींनं दुसऱ्याला त्रास होत असतो ह्याची जाणीव तरी आपल्याला आहे का? साधं रस्त्याने चालताना, जिन्यावरून चालताना धपाधपा आवाज करणं, मोठ्या मोठ्यांनी कड्या काढणं, दारू उघडणं, प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्याला त्रास होतो ह्याची जाणीव तरी आहे का? म्हणजे नकळत पाप किती घडत असतं आपलं. आणि आपल्यापासून दुसऱ्याला यत्किंचितही त्रास होऊ नये, उलट आपलं जीवन दुसऱ्याच्या उपयोगाला यावं, त्याच्यासाठी आपण जगावं, समाजासाठी, देशासाठी, अडला नडलेल्यासाठी, दुसऱ्यासाठी आपलं जीवन आहे अशा तऱ्हेनं घालवणारे संत कुणीकडे आणि आपण सामान्य मंडळी कुणीकडे? दोन ध्रुवा इतकं अंतर आहे त्याच्यामध्ये. म्हणून संत आपल्या दिशेनं या व्यक्तीने यावं असा प्रयत्न करत असतात. म्हणून ह्याच्यामध्ये ते म्हणत आहेत, इतरांसारखं तू का करतोयस, त्यांच्याबरोबर का फरफटतोयस, जागा हो. ज्या दिशेनं चाललाय त्याच्याबरोबर उलट दिशेनं आपल्याला चालायचं आहे. एक दिशा आहे भगवंताकडे नेणारी आणि दुसरी दिशा आहे संसाराकडे नेणारी. भगवंताकडी जे जे करशील ते पुन्हा पुन्हा संसाराला तुला आणणार आहे. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा संसार वाढवणार आहे. आणि जे जे तू भगवंतासाठी करशील ते तुला संसारात असतानाच संसारातून मुक्त करणार आहे. पण हे माहितीच नसतं. माणसं परमार्थ करत असतात पण परमार्थ कशासाठी करतो हेही माहिती नसतं. माळा ओढत असतात, देवाची पूजा करत असतात, कुणी ध्यानधारणाही करत असतात, पण कशासाठी आपण करतो हेच माहिती नसतं. हे आपल्याला या श्लोकातून समजून घ्यायचं आहे. म्हणून ते म्हणतात जनासारिके व्यर्थ का वोसणावे, हे करू नको असं. मग काय कर? तर सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, भगवंताचं नाम तुझ्या वाणीवर असू दे. वाणीवर का म्हणतात ह्याच्यात एक थोडासा विचार करण्यासारखा आहे की नाम आपोआप येणं आणि नाम घेणं, ध्यान लागणं आणि ध्यान करणं, काही गोष्टी ह्या आपोआप व्हायला लागतात, पण ते आपोआप होण्यासाठी पहिल्यांदा मुद्दाम कराव्या लागतात. ध्यान लागणं हे आपोआप होतं, पण त्याच्यासाठी मुद्दाम पहिल्यांदा ध्यान करावं लागतं. आपोआप नाम स्फुरणं ही पुढची अवस्था आहे, पण तत्पूर्वी नाम वाचे वसो दे, नाम घ्यायला लाग, वैखरीनं नाम घ्यायला लाग. हळूहळू ते मध्यमेत पश्यंतीत परत जाईल आणि मग ते नाम आपोआप येत राहील. जसं आपण म्हटलं, झोपताना हरिस्मरणात झोपलो आणि उठल्याबरोबर हरिस्मरण झालं तर आपली झोप ही समाधीच होते, त्याच्याखेरीज दुसरं नाही, त्याचंच स्मरण होत आहे. खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे, मात्र वरवर केलं नाही, आतून आलं पाहिजे, अत्यंत प्रेमाने निष्ठेने भावभक्तीनं असं ते नालं पाहिजे. एक नाम आलं तरीसुद्धा पुरे असं म्हटलेलं आहे, पण ते नाम त्या जीवाला एकदम ऊर्ध्वगती देणारं आहे. नामाने ऊर्ध्वगती आहे आणि विषय वासनेने अधोगती आहे, जीव मध्ये आहे. त्याला वर न्यायचं का खाली न्यायचं हे आपल्या हातात आहे, आपण ठरवलं पाहिजे. म्हणून त्याच्यात म्हणतात सदा सर्वदा, सदा सर्वदा, प्रातःकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी सर्व काळी रामनाम जपत जावे. नामाला काहीही हे नाही आहे, हे नाम इथं घ्यावं का नाही, तिथं घ्यावं का नाही, कुठली जागा कुठला काळ असं काही वर्ज्य नाही आहे. नाम अखंड जपत जावं. म्हणून सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, अहंता मनी पापिणी ते नसो दे. अहंतेरा पापिणी म्हटलेलं आहे, कारण हा अहंकारच सगळ्या नाशाला कारणीभूत होत. आणि अहंकार याचा अर्थ मी देह आहे असं वाटणं, हाच अहंकार आहे. अहंकारात दोन प्रकार आहेत, स्थूल अहंकार आहे, मी विद्वान आहे, श्रीमंत आहे, शाणा आहे, माझ्याजवळ हे आहे ते आहे असं वाटणं, हा अहंकार वरवरचा झाला, हा विचाराने काढता येतो. पण मी देह आहे हा जो मूलभूत अहंकार आहे, ही जी अहंता आहे ही पापिणी आहे, माणसाचं अधपतन करायला कारण आहे. आणि अहंकाराच्या पोटीच हे सगळे काम, क्रोध, लोभ, मत्सर, मदमत्सर, लोभ, सगळे जे विकार येतात हे अहंकाराच्या पोटीच येतात. म्हणून हा अहंकार हा घालवला पाहिजे. आणि हा अहंकार घालवण्यासाठी हा अहम जो स्वरूपाच्या ठिकाणी आहे तो आता देहाच्या ठिकाणी आलेला आहे अज्ञानामुळे, त्याला पुन्हा त्या स्वरूपाच्या ठिकाणी सोहम बोधाने नेऊन ठेवलं पाहिजे. आणि देहोहमपासून सोहम इथपर्यंत वाटचाल झाली पाहिजे. ती अशी काय एक दोन दिवसाची, वर्षा दोन वर्षाची नाही, जन्मजन्माची वाटचाल आहे, पण ती करायला पाहिजे. आणि तशी जर केली तर अहंता पापिणी ते नसू दे, म्हणजे नाम वसू दे आणि अहंता नसू दे. समर्थ नेहमी काय करावं हे सांगताना काय करू नये हे सांगतात. सगळे संत तसंच करतात, अमुक एक कर असं म्हणताना अमुक एक करू नको. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी बघितलंय, ज्ञानाची लक्षणं सांगताना पुढे अज्ञानाची लक्षणं लगेच सांगितलीत, दैवी संपत्ती सांगताना असुरी संपत्ती लगेच सांगितलेली आहे की ही पाहिजे आणि ही नको. म्हणजे काय टाकायचं आहे तेही कळायला पाहिजे, काय धरायचं आहे तेही कळायला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, अहंता मनी पापिणी ते नसो दे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
1: ऐकूया अशोक पत्की यांचं संगीत असलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका.

0: रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना। संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामींनी शिवूबाईला जेव्हा सांगितलं की बाळाप्पा कांबळे विणायला लागला आहे, तेव्हा शिवूबाई स्वामींना म्हणाली की स्वामी, बाळाप्पा कधीतरी शाल जोडी विणेल का? स्वामींनी शिवूबाईकडे प्रसन्न मुद्रेने पाहिलं। स्वामींच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळू लागल्या। स्वामी चटकन म्हणाले, शिवूबाई, बाळाप्पा कधीतरी शाल जोडी विणेल का ते मी तुला आज सांगत नाही, कारण बाळाप्पा हा माझा भक्त आहे, परंतु परमभक्तीच्या नामपायऱ्या तो ह्या क्षणापासून चढायला लागला आहे, त्यात तो किती रममाण होईल त्यावर हे सर्व अवलंबून आहे। शिवूबाई स्वामींकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागली। स्वामी तिला म्हणाले, शिवूबाई, तुला सांगतो, शाल जोडी विणणारे ज्ञानी भक्त ह्या विश्वात खूप दुर्मिळ आहेत। कर्म, उपासना आणि ज्ञान ह्या त्रिवेणी संगमावर भक्तिस्नान केल्याशिवाय भगवंत दर्शन घडत नाही। खूपसे भक्त कर्म आणि उपासनेच्या पायऱ्या पार पाडतात, परंतु ज्ञानाच्या पायऱ्या त्यांना कधी उल्लंघता येत नाहीत। आणि समजा ज्ञानाच्या पायऱ्या त्यांनी पार केल्या, तरी त्यांच्यापाशी जो ताठा असतो त्या अहंकारी ताठ्यामुळे त्यांना भक्तिस्नान घडतच नाही। म्हणून मी तुला म्हटलं की शाल जोडी विणणारे वामन बोवांसारखे साक्षात्कारी पुरुष खूप दुर्मिळ असतात। बाळाप्पा हा मजवर आंधळं प्रेम करतो हे मला ठाऊक आहे, कदाचित तो आयुष्यभर कांबळेच विणत बसेल। स्वामींचं बोलणं अमृतामध्ये भिजून चिंब झालं आहे असं शिवूबाईला वाटलं। स्वामी पलंगावरून उठले। बाळाप्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। स्वामींचं बोलणं त्याने पूर्णपणे ग्रहण केलं होतं। स्वामींच्या एकूणच बोलण्याचा मतितार्थ बाळाप्पाला कळला होता। स्वामी निघाले तेव्हा बाळाप्पा वाकला। त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले, म्हणाला, स्वामी, मला तुमचे आशीर्वाद हवेत। निदान माझ्या हातून स्वामी भक्तीचं घोंगडं तरी नीट विणलं जाऊ दे। स्वामींनी बाळाप्पाला प्रेमाने उठवलं, म्हणाले, बाळाप्पा, तू माझ्या हृदयात आहेस, कशाला काळजी करतोस? स्वामी झपझप बाहेर पडले तेव्हा सूर्योदय झाला होता। बाळाप्पाच्या लक्षात आलं की स्वामींची सावली पडलेली नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त सर्वांवर निष्कलंक प्रेम करा। आपल्या आयुष्याचा प्रेम रज्जू बळकट करा। सदैव नामातच रहा। मी भगवंताचा आहे ह्या भावनेने जगायला लागा, तरच आयुष्य कारणी लागेल। एक लक्षात ठेवा की आपण जर नामानंदात सदैव राहिलो तरच दुसऱ्यावर खरं निस्सीम प्रेम करता येतं। परमेश्वराशी ह्या निमित्ताने अनुसंधान साधता येतं। थोडक्यात काय तर भगवंत स्मरणात अष्टौ प्रहर रहा, त्यातच शाश्वत आनंद साठलेला आहे हे कधी विसरू नका। भक्त प्रल्हाद अखंड नामात राहिला म्हणून भगवंताचा लाडका झाला हे भक्ती उदाहरण कधीही विसरू नका म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 6 ऑगस्ट. भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे, तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळतं. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होतं? वास्तविक आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो. त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृश्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावं. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणं बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय समजावा. खरी आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचं व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचं नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारं मानसिक समाधानच होय. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावं, रामाला आठवावं, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावं, रामा माझं मन शुद्ध कर, देहबुद्धी येऊ देऊ नको, तुझे चरण तुझं हास्य मला सदा पाहू दे, तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव. रामाला प्रेमाने अळवून राम परमानंद रूप आहे असं जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावं. मी कोणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदाने असावं. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. ऐकूयात प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं. स्वर आहे अजित कडकडे.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा।

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

सारिखे

0: वाल्मीका सारिका मान्यायिका नमस्कार माता सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की देवर्षि नारद भगवान की जय। नारदांची भक्ति सूत्र पाहत असताना भगवत प्रेम वाढण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा अवलंब करावा याचे विविध आचार्यांनी जे गायन केलेले आहे ते गायन आपण पाहत आहोत। अखंड भजन एक साधन सांगितलं, त्याच्याबद्दल श्रवण आणि कीर्तन हे एक साधन सांगितलं, त्याचप्रमाणे सत्पुरुषांच्या सहवासात राहणं, त्यांची कृपा संपादन करणं हे एक साधन सांगितलं, किंवा भगवंताच्या कृपेचा लेश जरी प्राप्त झाला तरी सुद्धा ते एक साधन सांगितलं। 40व्या सूत्रात लभ्यते अपि तत् कृपया इव, ही जी साधू संतांची भेट आहे, साधू संतांची कृपा आहे, ती कशामुळे होते तर ती सुद्धा भगवंताच्या कृपेनेच होते। म्हणून ईश्वर भक्तीचं मूल्य काय आहे, जीवनामध्ये सद्गुरूंना पाठवून देणं हे ईश्वर भक्तीचं मूल्य आहे। संत नामदेव गुरुच्या शोधासाठी कुठे गेले नाही, विठ्ठलाची भक्ती करत राहिले, विठ्ठलाच्या भक्तीमुळे त्यांना विसोबा खेचर हे गुरु प्राप्त झाले। रामकृष्ण परमहंस कुठे गेले नाही, ते फक्त कालीमातेची उपासना करत राहिले। रामकृष्णांचे 4-5 गुरु होते, ज्या ज्या भावमार्गाची त्यांनी साधना केली त्या त्या भावमार्गाचे गुरु वेगवेगळे होते, पण जेव्हा त्यांना तंत्रमार्गाची साधना त्यांनी करावी असं कालीमातेला वाटलं तेव्हा भैरवी ब्राह्मणींना पाठवून दिलं, ती त्यांची तंत्रमार्गातली गुरु झाली। जेव्हा रामकृष्णांनी अद्वैत बोधातून जावं असं कालीमातेला वाटलं तेव्हा तोतापुरी परमहंस यांची नियुक्ती केली, ते त्यांचे गुरु झाले। जेव्हा त्यांनी इस्लामची साधना करावी असं कालीमातेला वाटलं तेव्हा गोविंद खान चौधरी यांची नियुक्ती झाली, त्यांच्याकडनं इस्लामची दीक्षा घेतली आणि इस्लामची साधना केली। आणि हे सगळं करत असताना आई हे त्यांचं अनुसंधान होतं, कालीमाता भगवत कृपेने हे सगळे गुरु चालत आले। मौलणी जे म्हटले गुरु आपैसा भेटे, सद्गुरु चालत येतात। तसं रामकृष्णांना नामदेवांना प्रत्यक्ष अनुभव आला की ते फक्त उपासना करत राहिले आणि प्राप्तीनंतर त्यांची उपासना खंडित झाली नाही। आपण पाहिलं की अन्य साधनं हे सिद्धीनंतर नाहीशी होतात, साध्य होता साधनांचा ठावची नाही, साधन संपून जातं, भक्ती कधी संपत नाही। 7 दिवस मशिदीत रामकृष्ण राहिले, अल्लाची आराधना केली, पैगंबराचं दर्शन झालं। जेव्हा ते परत कालीमातेच्या मंदिरात पूजा करायला लागले किंवा पुन्हा आपल्या लोकांमध्ये मिसळले तेव्हा रामकृष्ण एकाने विचारलं, तुम्ही मशिदीत का बरं जाऊन राहिलात 7 दिवस? रामकृष्णांचं उत्तर मोठं विलक्षण आहे। रामकृष्ण म्हटले, बांग दिल्यावर आई कशी दिसते ते बघायचं होतं म्हटले। म्हणजे अनुसंधान कोणाचं आहे, शेवटी आईच आहे, कालीमातेच आहे। त्याच्या कृपेने सगळे गुरु जे आहेत ते जीवनामध्ये चालत येतात, म्हणून त्याला लभ्यते म्हटलेलं आहे, प्राप्यते म्हटलं नाही, साध्यते म्हटलं नाही, लभ्यते याचा अर्थ त्याचा लाभ होतो। तुकाराम महाराज म्हटलंय, वैराग्याचे भाग्य संत संघ हाची लाभ तुका म्हणे आता लाभ नाही या परिता। भगवंताची उपासना केली की भगवंत तुम्हाला सद्गुरूच्या दिशेने बरोबर ढकलतात किंवा सद्गुरूंना तुमच्या दिशेने ढकलतात। भगवंताच्या कृपेशिवाय ते प्राप्त होत नाही म्हणून नारद देवल असित व्यास हे ऋषी अर्जुनाकडे येऊन गेलेले होते पण जोपर्यंत श्रीकृष्णाची कृपा होत नव्हती तोपर्यंत अर्जुनाला त्या ऋषींचं महत्व कळलं नाही। म्हणजे सत्संग दुर्लभ आहे अमोघ आहे पण अमग अगम्य आहे। आधी कृष्णाच्या जीवनात इतर गुरु येऊन गेले पण भगवंताची कृपा नसल्यामुळे ते सद्गुरु आहेत त्याच्याकडे अनुग्रह घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडून साधना शिकलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे असं अर्जुनाला वाटलं नाही। जेव्हा श्रीकृष्णाची कृपा झाली तेव्हा लक्षात आलं की व्यास सुद्धा थोर होते म्हणून, तेव्हा लक्षात आलं की देवल सुद्धा थोर होते, तेव्हा लक्षात आलं की नारद सुद्धा फार थोर होते। म्हणजे सद्गुरु कळण्यासाठी सुद्धा कोणाची कृपा आवश्यक आहे? भगवंताची कृपा आवश्यक आहे। म्हणून ह्या सगळ्या कृपेनंतर जीवनात सद्गुरु प्राप्त झाले आणि सद्गुरूंची एकदा ओळख प्राप्त झाली पटली की मग मनुष्य सगळे प्रयत्न थांबवतो। सगळे प्रयत्न थांबवून एकतर भगवंताला शरणागती किंवा सद्गुरूंना शरणागती अशी संपूर्ण शरणागतीची भूमिका त्याला साध्य होते। म्हणून त्यासाठी सुद्धा भगवंताची आणि सद्गुरूंची दोघांची कृपा आवश्यक आहे। म्हणून लभ्यतेपी तत्कृपया इव असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। पुढचं सूत्रामध्ये नारद म्हणतात तस्मिन सज्जने भेद अभावात। महत्वाचं सूत्र आहे की असे संत आणि देव यांच्यात भेदाचा अभाव असतो। संत हे देवपदी प्राप्त झालेले असतात। समर्थांचा जो श्लोक आहे उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लावावे, ते संत हे भूदेव म्हटलेलं आहे। संतांचं विशेषण काय वापरलंय? भूदेव। संत हे पृथ्वीतले चालते बोलते देव आहेत। तीर्थम कुर्वंती तीर्थाणी असं नारदाने पुढे म्हटलेलं आहे की ते चालती बोलती तीर्थक्षेत्र आहे। म्हणून संतांच्या कृपेने आपल्याला त्या मुक्तीचा लाभ होतो, भगवत प्रेमाचा लाभ होतो आणि ईश्वराची भक्ती केली की त्या संतांचा लाभ होतो। पण ते संत आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद करू नये। उलट माऊलींचं म्हटलंय देव सारावे परते संत पूजावे आरते। इथं देव हा शब्द देवाची पूजा या अर्थाने आलेला आहे। तुम्ही जर देवाची पूजा करत असाल आणि देवाची पूजा करत असताना जर सत्पुरुष आले तर देवाची पूजा थांबवा आणि ते सत्पुरुषांचं स्वागत करा। कारण ते मोबाईल देव आहेत, चालते बोलते देव आहेत, ते आधी त्यांना अटेंड करा। समर्थांनी म्हटलंय सद्गुरु होऊन देव मोठा जयास वाटे तो करंटा। इथं सुद्धा देव हा शब्द देव पूजा या अर्थाने आलेला आहे। प्रत्यक्ष परमेश्वर आले तर परमेश्वर म्हणतील आधी सद्गुरूकडे जा, सद्गुरू म्हणतील आधी परमेश्वराला नमस्कार कर, तिथं मग दोघांचं भांडण सुरू होईल। दोघं म्हणतील की मै नाही तू, आधी त्यांना पहिले या असं ते सुरू होईल। नुसता देव हा शब्द देव पूजा या अर्थाने की देवाची पूजा करत असला सत्पुरुष आले किंवा देवाच्या पूजेला सत्पुरुषांच्या अस्तित्वापेक्षा जो जास्त महत्व देतो त्याला समर्थ म्हणतात करंट आहे। आणखी एक ठिकाणी म्हणतात गुरु देवात बराबरी करीतो शिष्य दुराचारी। गुरु आणि देवपूजा या दोन्ही गोष्टी बरोबरीच्या आहेत असं ज्या शिष्याला वाटतं तो शिष्य दुराचारी समजावा, कारण गुरु हे देवपूजेपेक्षा श्रेष्ठ आहेत। प्रत्यक्ष भगवंत आणि गुरु याच्यात फरक नाही ते म्हणून भेद अभावात म्हटलेले आहे। भेदभावात म्हणलेलं नाहीये, भेद अभावात, तिथं भेदाचा अभाव आहे, तिथं भेद नाहीये। ज्ञानेश्वर महाराजांचे ओवी ज्ञानेश्वरीतली, तेवी अमातया परस्परे, बाहेरी नामाचीच अंतरे, वाचूनी अतुवट वस्तू विचारे, मी त्याची ते, मी आणि ते हे भिन्न नाहीये, आमच्यात अंतर आहे, ते फक्त नामातच आहे। जसं सुवर्ण आणि अलंकार यांच्यात भेद कशात आहे, फक्त नामरूपाचा भेद आहे। एखादी पाटली असेल तर त्याला आपण पाटली म्हणू, बांगडी असेल तर तिला बांगडी म्हणू, मंगळसूत्राला मंगळसूत्र म्हणू, नेकलेसला नेकलेस म्हणू, पण या सगळ्यामध्ये काय असणार आहे, सुवर्णत्व आहे। सुवर्णत्व दृष्टीने त्याच्यात आणि अलंकार मध्ये काही भेद नाही आहे, फक्त रूप बदलल्यामुळे नाम बदललं, उपाधी भेदाने त्याला नाम प्राप्त झालं आणि त्यामुळे ते वेगवेगळं आहे असं आपल्याला वाटलं। म्हणून माऊलींनी म्हटलं, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। संत उपाधीतला भेद पाहत नाही, त्यातलं जे अभेद चैतन्य आहे, त्याचं जे अधिष्ठान आहे, ते अधिष्ठान ते पाहतात, ते अध्यास पाहत नाही, बहिरंग पाहत नाही, ते अंतरंग पाहतात। मग इथं त्या दोघांमध्ये अजिबात भेद नाही, उलट माऊली म्हणते, ते वर्तत दिसते देही, पण ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असते। समग्र म्हटलेलं आहे, मी त्यांच्यामध्ये परिपूर्णतेने असतो, अंशतः नाही। सामान्य माणसाचा अंशतः असेल, जसं वीज छोट्या दिव्यातनं छोटी प्रकटणार, पण मोठ्या हॉलिजन लॅम्पमधनं हजार व्होल्टेजच्या दिव्यातनं ती परिपूर्णतेने समग्रतेने प्रकटणार। तसं परमेश्वर म्हणतात, माऊली म्हणते की ते देहात वागताना दिसतात पण ते देहामध्ये नसतात, ते माझ्यामध्येच असतात आणि मी त्यांच्यामध्ये असतो। म्हणजे आम्ही दोघं एकमेकापासून अजिबात भिन्न नाही। गोंदळकर महाराज एक प्रवचन आहे, त्या प्रवचनात ते म्हणतात, माझा जन्म गोंदवल्यात झालेला नाही, मी गोंदवल्यात कधीही नव्हतो। मग पुढे ते म्हणतात, मनुष्य देहाने जिथं असतो तिथं तो असतोच असं नाही, तो मनाने जिथे असतो तिथं तो असतो, आणि मी मनाने सतत भगवंतामध्ये होतो, मी मनाने सतत नामामध्ये होतो, आणि मी देहात नसल्यामुळे माझा गोंधळाशी काही संबंध नाही, कारण शरीर गोंधळल्यात आहे, मन भगवत चिंतनात। तसं माऊलीने म्हटलं आहे की तो शरीराने फक्त वर्तना दिसतो, पण शरीराचं वर्तन काही असलं तरी आतून त्याचा अनुसंधान भगवंताशी जोडलेलं असत। म्हणून तर तुकोबा राय म्हणतात, देवाणी भक्त दुजा नाही विचार, देवते संत संत ते देव। म्हणून भूदेव संतांशी सदा लावावे म्हटलेले, कि ते पृथ्वीतलावरले देवत आहे। होत काय, आपल्याला भगवंतापेक्षा आणि संतापेक्षा नातेवाईक जास्त महत्वाचे वाटतात, आपत सगळे जास्त जवळचे वाटतात, आणि त्यामुळे आपोआप आपण भगवंताला मुक्तो। कोण जवळचं वाटत, मंगळकर महाराज एक फार सुंदर प्रवचन आहे, त्या प्रवचनाची सुरुवातच आहे, मी आधी संतांचा आहे आणि मग नातलगांचा आहे, हे ज्याला कळलं त्याला परमार्थ कळला। केवढं मौलिक वाक्य आहे बघा, हे वाक्य मी अनुभवलंय। माझी आई आजारी होती, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, आणि मला रामकृष्ण मठाचे स्वामी भवमानंद महाराज यांना घेऊन शिवतरगडीत जायचं होतं। आमचा कार्यक्रम 3 महिने आधी ठरला होता, तेव्हाही ठणठणीत होती, मी सारखा प्रवास करणार आहे, तेही सारखे हिंडणार आहे, म्हणून आम्ही दोघांच्या सोयीनं आषाढ शुद्ध दशमी आणि आषाढी एकादशी हे 2 दिवस ठरवले, की आषाढ दशमीला सकाळी निघायचं, शिवतरगडीमध्ये जायचं, तिथं मुक्काम करायचा, त्यानंतर घळ वगैरे दाखवायची, फिरवायचं तिथे, आणि आषाढी एकादशीला परत यायचं। ज्यांच्या गाडीतनं आम्ही येणार होतो, माने म्हणून आमचे मित्र, त्यांच्या बायकोचा त्याशी वाढदिवस असतो, त्याशी परत यायचं, त्यांच्याकडे फराळ करायचा एकादशीचा, आणि मग महाराजांना मठात सोडायचं, मी घरी यायचं, असं आमचं सगळं 2-2.5 महिने आधी ठरलं होतं। 45 आमचा जायचा दिवस आला त्याच्या 4 दिवस आई आजारी पडल्याने हॉस्पिटलमध्ये इला ऍडमिट केलं. तर मी ठरवलं होतं की आपण घळीमध्ये जायचं. आता उद्या दशमीला निघायचं, नवमीला रात्री 8:30 मला डॉक्टरांचा फोन आला की ताबडतोब तुम्ही या म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलो. आईला हार्ट अटॅक आला होता. डॉक्टर म्हटले मी की तुमच्या आईला वाचू शकणार नाही, ती 80 वर्षाची आहे, तुम्ही काही शुत्रवेळी जाऊ नका. डॉक्टर म्हटलं ठीक आहे नाही जात असं मी डॉक्टरना म्हटलं. फक्त माझ्या मुलीला मग तिथं ठेवलं आणि मग 3:00 मी उठलो, आंघोळ वगैरे केली आणि गोंधळकरांचं पुस्तक घेतलं. म्हटलं आजच्या प्रवचनात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल, आपण जावं की जायचं नाही. ते पुस्तक घेताना पहिलंच वाक्य होतं, मी आधी संतांचं आहे आणि मग नातलगांचं आहे, हे ज्याला कळलं त्याला परमार्थ कळला. मी पुढचं प्रवचनच वाचलं नाही, तेवढं एक वाक्य वाचलं, पुस्तक बंद केलं. माझ्या पत्नीने मी सांगितलं की मी घडीत जाणार आहे. 5:00 माझे मित्र डॉक्टर शिरीष लिमय यांना फोन केला की मी असं असं शुद्रवीत चाललोय, माझ्या आईचं जर काही कमी जास्त झालं तर तिचा अग्निसंस्कार तुम्ही करा. अशी त्यांना व्यवस्था करून मी निघालो. तिथून परत आलो फराळकरेपर्यंत, म्हटलं तर फोन करायचा नाही, मान्यांकडे जेव्हा फराळकडे करायचा आणि मग घरी फोन करायचा. आणि मग घरी येऊन पाहतो तर डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर म्हटले सगळे व्यक्ती म्हणून तुम्ही काय काळजी करू नका, अहो तुम्ही योग्य आहात. म्हणजे तुमच्या आईला काय होणार आहे, आई ठणठणीत आहे. आणि त्याच्यानंतर श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवशी प्रवचनाला ती जिना जुडून रामकृष्ण मठात आली. आपण जर भगवंतावरती विश्वास ठेवला, पहिली प्रायोरिटी काय आहे, आपली नेहमी लास्ट प्रायोरिटी भगवंत असते. सत्पुरुषाने काय सांगितलं की आपण म्हणतो जरा भगीला विचारतो, ती म्हणते जरा यांना विचारते. आता सत्पुरुषाने सांगितलंय ना, संपलं. दॅट इज सुप्रीम कोर्ट. पुन्हा मग हिला विचारतो, ह्याला विचारतो, आईला विचारतो, वडिलांना विचारतो, या कुठे आल्या कुठे. पण आपल्या ते लक्षात येत नाही की देव आणि संत ही आपली फायनल ऑथॉरिटी आहे, सुप्रीम कोर्ट आहे. त्याने एखादा डिसिजन दिला की आणखी वेगळ्या कोर्टात त्याची चौकशी करायची गरजच नाही आहे. आणि त्या दोन ऑथॉरिटीज ज्या आहेत त्या सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझी नवती ही कोणी, एका चक्रपाणी वाचून या. एका परमेश्वराशिवाय माझं जगात कोणीही नव्हतं, तो सर्व माझा आहे. म्हणून आपण जे पाहिलं, अन्य आश्रय त्यागा सा अनन्यता. आपल्याला खूप आधार हे आधार वाटतात, त्याचा आधार वाटत नाही, त्याचा भरोसा वाटत नाही. म्हणून समर्थांनी मूर्ख लक्षणात सांगून सांडवणी या जगदीशा, मनुष्याचा माने भरोसा, सार्थकी विणे वेची व्हायचा तो एक मूर्ख म्हटलेला आहे. किंवा कन्या पुत्र आणि दारा, पितुकाची मानुनी या थारा, विसरोनी गेला ईश्वरा तो एक मूर्ख. मूर्ख लक्षणात तिथे लक्षणात सांगितलेली आहे की त्याचा भरोसा असताना त्याचा थारा सोडून बाकी सगळ्यांचा आधार घेत राहतो आणि त्याला विसरून जातो. मग इथं देव आणि भक्त किंवा देव आणि संत यांच्यात कुठलाही भेद नाहीये. फक्त कोणता दिवा आधी लागला आणि कोणता दिवा नंतर लागला एवढाच प्रश्न आहे. तो इथं दिवे पेटल्यावर काही लक्षात येत नाही. माऊलीने म्हटलेलं आहे, जैसा दीपे दीपू लाविजे, तेथं आधील कोण हे न ओळखीजे, तैसा सर्वस्वय जो मज भजे तो मी होऊन ठाके. जो सर्वस्वाने माझं भजन करतो तो मीच होऊन जातो, तो माझ्यापेक्षा वेगळा राहू शकत नाही. भक्त हाच भगवंत. म्हणून भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचार येवीन कोटीचे नव्हे समाधान. मी भक्त असे म्हणावे आणि विभक्तपणे भजावे हे अवघेची जाणावे विलक्षण. तर त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक असत नाही. जीवो ब्रह्मैव नापरः. किरण आणि सूर्य यांच्यामध्ये काहीही भेद नाही आहे. किरण सूर्य आहे आणि सूर्यच किरण आहे. कारण नसताना किरण कुठल्या तरी उपाधीमध्ये अडकतो आणि तो स्वतःला किरण समजतो. लाट म्हणजे समुद्र आहे आणि समुद्र म्हणजेच लाट आहे. पण लाटेला आपण समुद्रापेक्षा वेगळे आहोत असं वाटायला लागतं. एक उंच लाट कुठेतरी अशी उडते ती समुद्रापासून जरा विलग होते, ती समुद्रात पुन्हा पडेपर्यंत मधला जो काळ असतो तो तिचा टेन्शनचा काळ असतो. कि मी लाट आहे, मला उत्पत्ती आहे, मला स्थिती आहे, मला लय आहे, मला आदि आहे, मला अंत आहे, मी शांत आहे, मी सीमित आहे, मी क्षुद्र आहे। तुकाराम महाराज म्हणतात संकुचनी काय झाला ते लहान हे अपोषण ब्रह्मांडाचे ते समर्थांतात घालून ऐकलेचा पवाड भावे ब्रह्मांडा होनी जाड तेथे कैचे आणले द्वाड करंटपणा। जशी ती शेळीची आणि सिंहाची कथा रामकृष्ण सांगायचे की त्या सिंहाला वाटतं आपण शेळी आहोत कारण तो शेळीमध्ये वाढलेला आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा दुसरा सिंह त्याला त्याच्या शक्तीची सामर्थ्याची जाणीव करून देतो तर त्याच्या लक्षात येतं आपल्यामध्ये आणि त्या सिंहामध्ये काही भेद नाही। तसं संतांमध्ये आणि भगवंतामध्ये आपण कुठलाही भेद करू नये, सद्गुरूमध्ये आणि ईश्वरामध्ये आपण कुठलाही भेद करू नये। सद्गुरू हेच चालते बोलते ईश्वर आहेत या भावात त्यांच्या सत्संगात राहणं म्हणजे ते सांगतील त्याप्रमाणे आचरण करणं आणि तोच एक मार्ग आहे। हे 42व्या सूत्रात रिपीटेडली सांगतात तदेव साध्यताम तदेव साध्यताम ते साधा म्हणजे सत्पुरुषांचा सहवास साधा, सत्पुरुषांच्या संगतीत राहा, त्यांना तुमच्याकडे आणून ठेवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जाऊन राहा, रिपीटेडली त्यांच्या सहवासामध्ये राहा। तदेव साध्यता बैसता संतांची संगती कळो आले कमळापती आपली कोणीच नव्हती निश्चय चित्ते दृढ झाला। नाथानी म्हटलेलं आहे किंवा तुकोबाराय म्हणतात कृपा केली संतजनी माझी अलंकारिली वाणी प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे। माझी अलंकारिली वाणी, कुणबी समाजातला मनुष्य काय बोलणार, या वाणीला अलंकार आला कुठून, ही वाणी एवढी सजवली कोणी, माझं विठ्ठल बोलविले, विठ्ठलाची कृपा झाली त्याने भगवंताशिवाय आपलं कोणी नाही हे दृढ मानलं आणि त्या विठ्ठलाच्या कृपेने 4,500 अभंग जन्माला आले आणि त्यावर PhD करणारे 50 लोक तयार झाले। तुकाराम महाराज PhD घेणे माहिती नाही पण तुकाराम महाराजवर 50 लोक PhD झालेले आहेत आणि जे PhD झालेले आहेत ते असं ठामपणे सांगू शकणार नाहीत कि मला संपूर्ण तुकाराम महाराजचे अभंग कळले आहेत। कुठून आली ही वाणी, त्यांच्या वाणीला सजवलं कोणी, अलंकारिली वाणी म्हटलेली, माझ्या वाणीला हे सगळं सौंदर्य ही सगळी प्रासादिकता ऋतंभरा प्रज्ञा कुठून प्राप्त झाली, तो माझ्या माध्यमातून बोलतो आहे म्हणजे बोलणारा कोण आहे, विठ्ठल आहे, तुकाराम महाराज फक्त मध्यस्थ आहेत। असं शास्त्रामध्ये आहे की एखादं शरीर जर असं पूर्ण पवित्र असेल तर भगवंत त्या पवित्र शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या थ्रू त्याला जे कार्य करून घ्यायचं आहे ते कार्य करायला त्याला माध्यम म्हणून निवडतो। पवित्र काय व्हायचं, आपल्याला परमेश्वराने माध्यम म्हणून निवडावं यासाठी पवित्र व्हायचं। आपण शुद्ध झालो, आपण पवित्र झालो, आपण निर्विचार निष्कंप आणि निष्पन्न झालो की भगवंताला जे धर्मसंस्थापनेचं कार्य करायचं आहे त्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी परमेश्वर प्रत्येक वेळेला अवतार घेत नाही। काही वेळेला अशी जी पवित्र शरीर त्याला उपलब्ध असतात त्या पवित्र शरीरामध्ये तो प्रवेश करतो आणि त्यांच्या थ्रू अशी चांगली कामं करून घेतो। म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्या सत्पुरुषाला एका विशिष्ट काळानंतर जे एकदम चांगली सुचार मिळतो आणि जो एकदम तो कुठल्या कुठे पोहोचतो आणि 10-20 वर्षामध्ये त्याच्या कार्याला इतकी एकदम व्यापकता आणि व्याप्ती होऊन जाते, एकदम ती इंटरनॅशनल फिगर होऊन जाते। याचं कारण परमेश्वर त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो आणि त्याच्याकडनं ते कार्य करून घेतो, पण त्यासाठी आपण फक्त भगवंताचे आहोत, दुसरं कोणी नाही, आपल्याला त्याच्याशिवाय कोणी नाही अशा प्रकारची धारणा असली पाहिजे। म्हणून डायरेक्ट त्याला शरण जा। भगिनी निवेदिता म्हणायच्या मला बुद्ध धर्म नको आहे, मला भगवान बुद्ध हवेत, मला ख्रिश्चन धर्म नको आहे, मला येशू ख्रिस्त हवाय, मला हिंदू धर्म नको आहे, मला भगवान श्रीकृष्ण हवेत। कुठल्या तरी संप्रदायामध्ये आपण अडकतो मग त्या संप्रदायाच्या कर्मकांडामध्ये अडकतो आणि तेच सगळं आहे असं समजतो, पण त्या संप्रदायाचा जो संस्थापक असतो त्याची जी उच्च अवस्था आहे ती पुढे राहत नाही. मग डायरेक्ट त्यालाच गाठा, डायरेक्ट त्याच्याशी एकरूप व्हा. आणि जगामध्ये सत्पुरुष नाहीत अशी अवस्था कधीही असणार नाही. सत्पुरुष कायम असणार आहेत, आपल्याला थोडस त्यांना ओळखता यावं लागेल, त्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करावी लागेल. आणि मग अशा सत्पुरुषांच्या सवातच राहिलं की आपलं जीवन बदलेल. म्हणून तदेव साध्यता, तदेव साध्यता, ते आपलं जीवन बदलतील. कारण ते गजराचं घड्याळ आहे, तुम्हाला ते धोकू देणार नाही. काय वरणू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती, झोपू देत नाही ते, जाग करतात, उठा. आणि जाग करतात याचा अर्थ, त्याला समर्थाने म्हटलंय, अज्ञानाची निद्रा असते त्या निद्रेत बाहेर काढतात आणि ज्ञानाचं जागरण करतात. आपलं स्वरूप काय आहे, आपण काय करत आहोत, कसडी परमेश्वरने हा निर्देश दिला आहे, या सगळ्याची जाणीव ते आपल्याला पुन्हा पुन्हा करून देतात. जसं सत्संग सांगितलेला आहे, महापुरुष संशय हा सांगितलेला आहे, तसं आणखी एक सावध राहण्याचा इशारा केलाय. पुढच्या 43 सूत्रात म्हटलंय, दुस्संग सर्व दैव त्याज्य. हा सत्संग अवश्य करावा. काही कारणामुळे सत्संग लाभत नाहीये, सत्पुरुष लाभत नाहीये असं जर लक्षात आलं तर दारा खिडक्या बंद करून घरात एकटं बसावं, पण वाईट माणसाच्या संगतीत जाऊन बसू नये. काय कोणाची तरी कंपनी पाहिजेच आहे, नाही सत्पुरुष भेटत तोपर्यंत असो त्या दारुड्याची मैत्री. दुस्संग सर्वथैव त्याज्या. सर्वथैव म्हटलेलं आहे कारण दुस्संगाचे प्रकार सुद्धा खूप आहेत. राजसिक माणसं आहेत, तामसिक माणसं आहेत, टवाळखोर माणसं आहेत, नास्तिक माणसं आहेत, समाजवादी आहेत, तथागतीत बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, वेगवेगळ्या आंदोलनं करणारी माणसं आहेत. कोणाच्या तडाख्यात आपण सापडू काही सांगता येत नाही. म्हणून सर्वदैव अनेक प्रकारचे दुस्संग आहेत, त्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. मनुष्याला व्यवहार करावा लागतो, नोकरी करावी लागते. ज्याचा व्यापार आहे त्याला व्यवसाय करावा लागतो. नोकरी करत असताना, व्यापार करत असताना, अर्थार्जन करत असताना आपला कोणाशी संसर्ग यावा हे आपल्या हातात नाही आहे. त्यात सध्या कलियुग आहे, काळ इतका बिघडलेला आहे की ज्याच्या हातात आपल्या कामाच्या नाड्या आहेत तो मनुष्य दारुडे असू शकतो, तो मनुष्य व्यभिचारी असू शकतो, तो मनुष्य भ्रष्टाचारी असू शकतो. समर्थाने वर्णन केलंय, न जावेची तेथेची लागेल जावे, न खावेची जे तेची लागेल खावे, म्हणे दास उदास काही न व्हावे, बरे वखटे सर्व साहूनी न्यावे. कुठे जावं लागेल, काय करावं लागेल, व्यवहार एकदा म्हटलं आणि समाजामध्ये तुम्ही मिसळलात की नाना प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. अनेक साधकांची तक्रार असते की जप करायचा प्रयत्न करतो पण मन एकाग्र होत नाही, ध्यानाला बसतो पण मन ध्यानामध्ये लागत नाही, किंवा उपासनेमध्ये फार खंड पडतो. या सगळ्याच दोन मुख्य कारण असतात. पहिलं कारण, आहार शुद्धी सांभाळली जात नाही. कोणाच्याही हातचं कितीही काही खाल्लं जातं त्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते. आणि दुसरं संगत, नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं कोणाकोणाच्या सहवासात आपण राहू आणि कोणाच्या संपर्कात येऊ काही सांगता येत नाही. तो मनुष्य जर रजोगुणी असेल तर त्याची रजोगुणी स्पंदन कुठेतरी तुम्हाला डिस्टर्ब केल्याशिवाय राहणार नाही. सात्विक माणसाच्या संगतीत का राहायला सांगितलेलं आहे की त्याच्या सात्विक वृत्तीचा प्रभाव, त्याची सत्गुणात्मक स्पंदन ही लगेच काम करतात. साधं उदाहरण घ्या, घरामध्ये आपण कुठेही जपाला बसणं आणि देवघरात जपाला बसणं लगेच फरक पडतो. कारण बाकीच्या खोल्यांमध्ये इतर संस्कार आहेत, इतर स्पंदन आहेत, इतर व्हायब्रेशन आहेत. जिथे बसून तुम्ही टीव्ही पाहता तिथे बसून जप करा आणि देवाच्या समोर बसून जप करा, देवाच्या समोर तुम्ही जपायला बसलात की लगेच मन एकाग्र होतं, कारण ती जी देवाची खुली आहे तिला इतर संस्कार नाही आहेत, इतर स्पंदन नाही आहेत, इतर लौकिक व्यवहार तुम्ही तिथे फार केलेले नाही आहेत. बरोबर त्या देवाच्या खोलीत फक्त आपण पोथी वाचतो, ते जप करतो, ध्यान करतो, त्यामुळे त्या ठिकाणी ती स्पंदन लगेच काम करतात. म्हणून आपल्याकडे देवघर ही संकल्पना तेवढ्यासाठी आहे. आता देवघरच खूप ठिकाणी असतो, देवघर असत नाही. देवघर ही कल्पना तर हळूहळू इथं बऱ्याच ठिकाणी मला देवघर पाहायला मिळालं. मुंबई पुण्यात अनेकदा गॅस सिलेंडरवरतीच फळी असते आणि त्याच्यावर देव ठेवलेले असतात आणि ते गुण्यागोविंदांनी तिथे नंदत असतात. सगळ्या जागा असते, देवाला जागा नसते, कारण हा जागा नसतो. म्हणून दुःसंग सर्वत्र त्याच्या कर्ण अतिशय सज्जन होता. प्रत्यक्ष कुंतीचा तो पुत्र होता, सत्प्रवृत्त होता, पण वाईट संगतीत सतत राहिला. सतत दुर्योधन, दुःशासन, शकुनी मामा आणि धृतराष्ट्र कसं काय त्याला ती कंपनी मानवली, का तिथं तो रमला, झटकन बाजूला व्हायला पाहिजे होत, का मंत्राच्या इतक्या हरी काही केले जावं, कुठेतरी त्या अणूमध्ये दोष आहे आणि त्यामुळे वाईट संगतीचा लगेच परिणाम झाला. चांगल्याच्या संगतीत वाईटाने चांगलं का होऊ नये, चांगल्याने वाईट का व्हावं. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रघुमंत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर।

श्रोतेहो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

यथाशक्ति भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची संतूर आणि बासरीवरील जुगलबंदी. राग आहे किरवाणी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची संतूर आणि बासरीवरील जुगलबंदी राग होता किरवाणी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात। पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी।
3: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर।

0: काम क्रोध विंचू चावला
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कुणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला महाराज देवारे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू चावला
1: महाराज
0: अरे विंचू चावला
1: महाराज
0: सत्य उतार्या येऊन
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनादने पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: ऐकूया संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग। स्वर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी।

श्रोते हो ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: VSS प्रस्तुत अमृतवर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृतवर्षा.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा।
2: उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, संत जनाबाई यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध. 24वा श्लोक. रघुनायका वीणवाया शिनावे, जना सारिखे व्यर्थ का ओसणावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिणी ते नसोदे. ह्याच्यातही समर्थाने दोन तीन गोष्टी सांगितल्या, त्या आपण बघूया. पहिल्या चरणात ते म्हणतात, रघुनायका वीण वाया शिणावे. रघुनायका खेरीस, त्याला सोडून जे जे काही आपण करतो तो व्यर्थ शीण असतो. नुसता नुसते कष्ट असतात, पदरात काही पडत नाही. मग सगळं करायचं का नाही? तसं ते पुन्हा सांगत असतात सगळेजण, सगळी कर्तव्य कर्म उत्तम तऱ्हेनं करायचे, पण त्याच्या मागे पुढे ईश्वराचं नाम जोडायचं आहे, त्याचं स्मरण ठेवायचं आहे. त्याचं काम आहे म्हणून आपण करायचं आहे, तो करून घेतो असा भाव ठेवून ते करायचं आहे. त्याच्या खेरीज आपण जे करतो ते सगळं व्यर्थ जातं, कारण ते मी केलं असा आपला भाव, म्हणजे आपलं अज्ञान असतं. मी केलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा मनात समजावं अजून अज्ञान आहे. माझ्याकडून त्याने करून घेतलं, मला दाखवलं. ज्ञानेश्वरांसारखे महान संत म्हणतात, माते दावीत बोले स्वामी तो माझा. ते मला दाखवतात पण बोलतात ते, तेच माझ्या मुखातून बोलतात. असा पक्का भाव ठेवा प्रत्येक काम करत असताना. जनाबाई दळत असताना देखील ती म्हणायची जेव्हा, की तो मला दळून देतो. ह्याचा अर्थ असा, त्याच्या शक्तीनं हे दळण होत आहे. जे आपण पाहतो, ऐकतो, बोलतो, चालतो, प्रत्येक जी गोष्ट करतो आपण, त्या प्रत्येक कर्मामागे, प्रत्येक कृतीमागे त्याची शक्ती आहे म्हणून ते होत आहे. दिवस बदलत जातात, बालपण संपतं, तारुण्य संपतं, वृद्धापकाळ येतो, आपल्यात बदल होत जातो सारखा. पण त्या सारख्या बदलामागे एकच एक शक्ती अनुस्यूत असते, ती त्या त्या वयात त्याच्याकडून ते सगळं काम करून घेत असते. त्यामुळे ज्याला बोध असतो, ज्याला संतसंगती मिळालेली असते, जो साधक असतो, आपण पक्क लक्षात घ्या की हे सगळे जे श्लोक आहेत हे सामान्य माणसासाठी नाही आहेत, त्यांना ते कळणेही कठीण आहे. बद्धातून तो जो कोणी मुमुक्ष अवस्थेत गेला, विशेषतः मुमुक्षूपासून साधकावस्थेत गेला, त्याला हे उपयोगी आहे जास्ती, की काय करायला पाहिजे आणि काय टाकायला पाहिजे. काही काही गोष्टी सामान्य जरी वाटल्या तरी त्या सामान्य नाहीत, फार मोठ्या आहेत. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, ह्याच्यामध्ये सगळ्या निंद्य वस्तू टाकायच्या आलेल्या आहेत. आपल्याला ते निंद्य का वंद्य हे कळत देखील नाही. पुष्कळ वेळेला एखादी गोष्ट आपण करून जातो आणि मग म्हणतो आपण, अरे नको होतं करायला, त्यावेळी केलं पण. म्हणून एक एक चरण, एक एक शब्द सोपा वाटला तरी त्याच्या पाठीमागं अर्थ खूप मोठा आहे. इथं त्यांनी जे म्हटलं, रघुनायका विण त्याच्या खेरीज वाया शिणावे, शीण मात्र येतो. साधा मी म्हणते गृहिणी आहे, स्वयंपाक करायचा असला भगवंत जेवायचा आहे त्याच्यासाठी स्वयंपाक करते, असं जर म्हटलं श्रम वाटत नाहीत. जेवायला बसलेलासुद्धा भगवंत जेवतो आहे, नाना रूपानी तो जेवतो आहे, त्याच्यासाठी हे सगळं करतो आहे, असं असेल तर कष्ट वाटत नाहीत, आनंदाने सगळं होतं. आणि ते जर नसेल तर काय कटकट आहे आपल्या पाठीमागं, रोज रोज तेच तेच करायचं, शीण कष्ट. तेच कर्म कोणत्या बोधाने आपण करतो, काय हेतू न करतो, त्याच्यातून प्राप्तव्य काय आहे हे जर आपल्याला कळलं तर तेच कर्म.

आनंदाचं होतं, नाहीतर तेच कर्म कष्टाचं दुःखाचं होतं। म्हणून इथं त्यांना म्हणायचं आहे, रघुनायका वीण तुझे काय करशील वाया शिणावे, फक्त शीण तुझ्या वाटेला येईल। आयुष्य गेलं कंटाळलो, आता आयुष्यभर मार मर मर मेलो, सगळ्यांसाठी कष्ट केले आणि ज्यांच्यासाठी केले तेच आता विचारत नाहीत, तसंच होणार असतं हे तुला आधीच कळायला पाहिजे होतं। त्यांच्यासाठी केलं म्हणू नको, भगवंतासाठी केलं म्हण, जे जे करशील ते भगवंतासाठी केलं आहे त्याला पोचलेलं आहे। मी माझ्या मुलासाठी केलं, यजमानांसाठी केलं, आईसाठी केलं, वडिलांसाठी केलं असं काही म्हणू नका, भगवंतासाठी केलं ते त्याला पोचलं। म्हणून आधी मध्य अंत शेवटी सगळ्या ठिकाणी त्या रघुनायकाला जोडा, त्याला जर जोडलं नाही तर सगळं आयुष्य व्यर्थ जाईल। म्हणून रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे। इथं जनासारिखे म्हणजे सामान्य मंडळी, बद्ध मंडळी, संसारी मंडळी, ज्यांना परमार्थाचा काहीही लवलेश नाही, काही माहिती नाही, अशी सगळी मंडळी जी आहेत त्यांच्यासारखा तू का भरंगळत जातोयस, प्रवाहपतीत होत आहे। त्यांनी जागा घेतली, मी जागा घेतली, त्यांनी गाडी घेतली, मी घेतली, स्पर्धा सुरू झाली। आता तर काय हल्ली जिकडं तिकडं आकर्षणच आकर्षण, प्रदर्शनं चालू आहेत। काही आपल्याला नको असलं तरी तिथं जाऊन पाहिलं आणि हातात खिशात पैसे असले की घ्यावंसं वाटतं, घरात भर पडली, वाढत आहे, कपडे वाढत आहेत, फर्निचर वाढत आहे, भांडी वाढत आहेत, अनावश्यक वस्तू ठेवण्याचं ठिकाण आपलं घर। माणसाला किती लागतं खरं म्हणजे, अन्न वस्त्र निवारा। एका वेळेला काय 10 कपडे घालणार का आपण, काय जेवणार म्हणजे किती जेवणार आपण। पण माणसाला लोभच मोठा, विचारच नाही, विवेक जागृत नाही, विचार नाही, काय करायचं आहे, कशासाठी आपण जन्माला आलेलो आहोत, काही कशाचं भानच नाही आहे, बेभान अवस्थेत जीवन जगत आहेत आणि दुसऱ्याशी स्पर्धा चालू आहे। त्यांनी हे केलं मला करायचं, तुला हवं आहे मला हवं आहे का नाही, त्यांनी केलं म्हणून मला करायचं। म्हणून ही जी जगरहाटी आहे त्याच्यामध्ये माणसं प्रवाहपतीत झाल्यासारखी वाहून जात आहेत। तसं ते समर्थ म्हणत आहेत, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे, इतर लोकांसारखं तू का करतोयस, तुझं जीवन कशासाठी आहे, जागा हो लक्षात घे, आपल्याला काय मिळवायचं आहे, प्रत्येक क्षण मोलाचा आहे, एकही क्षण इकडे तिकडे घालवू नको। भगवंताचं विस्मरण हे पाप आहे आणि भगवंताचं स्मरण हे पुण्य आहे, हे जर लक्षात घेतलं तर दिवसाकाठी पाप किती होतं आणि पुण्य किती होतं हे विचारच करायला लागेल। बहुतांशी पापच आहे सगळं आणि त्यात पुन्हा पापतेची परपीडा, दुसऱ्याला व्याप, दुसऱ्याला त्रास कसा देता येईल ह्याचा विचार चालू असतो। आपण त्रास दिला नसला तरीसुद्धा आपल्या अनेक गोष्टीनं दुसऱ्याला त्रास होत असतो याची जाणीव तरी आपल्याला आहे का? साधं रस्त्याने चालताना, जिन्यावरून चालताना धपाधपा आवाज करणं, मोठ्या मोठ्यांनी कड्या काढणं, दारं उघडणं, प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्याला त्रास होतो याची जाणीव तरी आहे का? म्हणजे नकळत पाप किती घडत असतं आपलं, आणि आपल्यापासून दुसऱ्याला यत्किंचितही त्रास होऊ नये, उलट आपलं जीवन दुसऱ्याच्या उपयोगाला यावं, त्याच्यासाठी आपण जगावं, समाजासाठी, देशासाठी, अडला नडलेल्यासाठी, दुसऱ्यासाठी आपलं जीवन आहे अशा तऱ्हेनं घालवणारे संत कुणीकडे आणि आपण सामान्य मंडळी कुणीकडे, दोन ध्रुवा इतकं अंतर आहे त्याच्यामध्ये। म्हणून संत आपल्या दिशेनं या व्यक्तीने यावं असा प्रयत्न करत असतात। म्हणून ह्याच्यामध्ये ते म्हणत आहेत, इतरांसारखं तू का करतो आहेस, त्यांच्याबरोबर का फरफटतो आहेस, जागा हो, ज्या दिशेनं चाललाय त्याच्याबरोबर उलट दिशेनं आपल्याला चालायचं आहे। एक दिशा आहे भगवंताकडे नेणारी आणि दुसरी दिशा आहे संसाराकडे नेणारी। भगवंताकडे जे जे करशील ते पुन्हा पुन्हा संसाराला तुला आणणार आहे, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा संसार वाढवणार आहे, आणि जे जे तू भगवंतासाठी करशील ते तुला संसारात असतानाच संसारातून मुक्त करणार आहे। पण हे माहितीच नसतं, माणसं परमार्थ करत असतात पण परमार्थ कशासाठी करतो हेही माहिती नसतं।
माळा ओढत असतात, देवाची पूजा करत असतात, कुणी ध्यानधारणाही करत असतात, पण कशासाठी आपण करतो हेच माहिती नसतं. हे आपल्याला या श्लोकातून समजून घ्यायचं आहे. म्हणून ते म्हणतात जनासारिके व्यर्थ का वोसणावे, हे करू नको असं. मग काय कर? तर सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, भगवंताचं नाम तुझ्या वाणीवर असू दे. वाणीवर का म्हणतात ह्याच्यात एक थोडासा विचार करण्यासारखा आहे, की नाम आपोआप येणं आणि नाम घेणं, ध्यान लागणं आणि ध्यान करणं, काही गोष्टी ह्या आपोआप व्हायला लागतात, पण त्या आपोआप होण्यासाठी पहिल्यांदा मुद्दाम कराव्या लागतात. ध्यान लागणं हे आपोआप होतं, पण त्याच्यासाठी मुद्दाम पहिल्यांदा ध्यान करावं लागतं. आपोआप नाम स्फुरणं ही पुढची अवस्था आहे, पण तत्पूर्वी नाम वाचे वसो दे, नाम घ्यायला लाग, वैखरीनं नाम घ्यायला लाग. हळूहळू ते मध्यमेत, पश्यंतीत, परेत जाईल आणि मग ते नाम आपोआप येत राहील. जसं आपण म्हटलं, झोपताना हरिस्मरणात झोपलो आणि उठल्याबरोबर हरिस्मरण झालं तर आपली झोप ही समाधीच होते, त्याच्याखेरी दुसरं नाही, त्याचंच स्मरण होत आहे. खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे, मात्र वरवर केलं नाही, आतून आलं पाहिजे, अत्यंत प्रेमाने, निष्ठेने, भावभक्तीनं असं ते नालं पाहिजे. एक नाम आलं तरीसुद्धा पुरे असं म्हटलेलं आहे, पण ते नाम त्या जीवाला एकदम ऊर्ध्वगती देणारं आहे. नामाने ऊर्ध्वगती आहे आणि विषय वासनेने अधोगती आहे, जीव मध्ये आहे. त्याला वर न्यायचं का खाली न्यायचं हे आपल्या हातात आहे, आपण ठरवलं पाहिजे. म्हणून त्याच्यात म्हणतात सदा सर्वदा, सदा सर्वदा, प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, सर्व काळी रामनाम जपत जावे. नामाला काहीही हे नाही आहे, हे नाम इथं घ्यावं का नाही, तिथं घ्यावं का नाही, कुठली जागा, कुठला काळ, असं काही वर्ज्य नाही आहे. नाम अखंड जपत जावं. म्हणून सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, अहंता मनी पापिणी ते नसो दे. अहंतेरा पापिणी म्हटलेलं आहे, कारण हा अहंकारच सगळ्या नाशाला कारणीभूत होत. आणि अहंकार याचा अर्थ मी देह आहे असं वाटणं, हाच अहंकार आहे. अहंकारात दोन प्रकार आहेत, स्थूल अहंकार आहे, मी विद्वान आहे, श्रीमंत आहे, शाणा आहे, माझ्याजवळ हे आहे, ते आहे असं वाटणं, हा अहंकार वरवरचा झाला, हा विचाराने काढता येतो. पण मी देह आहे हा जो मूलभूत अहंकार आहे, ही जी अहंता आहे, ही पापिणी आहे, माणसाचं अधपतन करायला कारण आहे. आणि अहंकाराच्या पोटीच हे सगळे काम, क्रोध, लोभ, मत्सर, मदमत्सर, लोभ, सगळे जे विकार येतात हे अहंकाराच्या पोटीच येतात. म्हणून हा अहंकार हा घालवला पाहिजे. आणि हा अहंकार घालवण्यासाठी हा अहम जो स्वरूपाच्या ठिकाणी आहे तो आता देहाच्या ठिकाणी आलेला आहे अज्ञानामुळे, त्याला पुन्हा त्या स्वरूपाच्या ठिकाणी सोहम बोधाने नेऊन ठेवलं पाहिजे. आणि देहोहमपासून सोहम इथपर्यंत वाटचाल झाली पाहिजे. ती अशी काय एक दोन दिवसाची, वर्षा दोन वर्षाची नाही, जन्मजन्माची वाटचाल आहे, पण ती करायला पाहिजे. आणि तशी जर केली तर अहंता पापिणी ते नसू दे, म्हणजे नाम वसू दे आणि अहंता नसू दे. समर्थ नेहमी काय करावं हे सांगताना काय करू नये हे सांगतात. सगळे संत तसंच करतात, अमुक एक कर असं म्हणताना अमुक एक करू नको. ज्ञानेश्वर महाराजांनी, भगवंतांनी बघितलं आहे, ज्ञानाची लक्षणं सांगताना पुढे अज्ञानाची लक्षणं लगेच सांगितलीत. दैवी संपत्ती सांगताना असुरी संपत्ती लगेच सांगितलेली आहे, की ही पाहिजे आणि ही नको. म्हणजे काय टाकायचं आहे तेही कळायला पाहिजे, काय धरायचं आहे तेही कळायला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये त्यांनी म्हटलं, रघुनायका वीण वाया शिणावे, जनासारिखे व्यर्थ का ओसणावे, सदा सर्वदा नाम वाचे वसो दे, अहंता मनी पापिणी ते नसो दे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
1: ऐकूया अशोक पत्की यांचं संगीत असलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

जोशी, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडियोज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

त्याला दिव्य सुगंध येतो, पृथ्वी तत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याला दिव्य वाणी ऐकू येते, म्हणाले वायुतत्वाचं वैशिष्ट्य आहे. दिव्य दृश्य दिसू लागतात, अग्नितत्वाचं वैशिष्ट्य आहे. अलौकिक रसाचा आणि स्पर्शाचा अनुभव येतो, वायूचं वायुतत्व आहे. आणि म्हणाले इच्छानुकूल त्याला सर्दी आणि गरमी प्राप्त होते, म्हणजे आत्ता थंडी आहे आणि योगी आहे तो असाच नुसता अंगावरती पांघरून घेऊन बसलेला आहे, त्याचं नुसतं उपरणं अंगावरती आहे. आपण म्हणून सगळ्यांना कडकडून थंडी वाजती आहे, कडाडून थंडी पडली आहे, स्वेटर घातलं तरी थंडी जात नाही आहे, तुम्ही असे नुसतं उपरण पांघरून कसे बसलात. त्याच्याकरता एक आपल्याला उत्तम अलीकडच्या काळात घडलेला प्रसंग सांगते. गंगाखेडला आमचे दासगणू महाराज त्यांच्या पत्नीच्या क्रियाकर्माकरता गेलेले होते आणि भर दुपारी 12 उन्हामध्ये त्या गंगाखेडच्या गोदावरीच्या पात्रामध्ये एक साधू बसलेला दिसाय. आता मराठवाड्यातलं ऊन आहे, त्यातही असं उन्हाळ्याकडचं ऊन आहे, भर 12 रणरण तो ऊन, तो अगदी चांदण्यात बसल्यासारखा स्वस्थ बसलेला असे. आणि हे तिथे गंगा किनारी गेले की तो तोंड फिरवत असे. त्यांना असं वाटलं की हा असं का करतो, मी रोज जातो आणि हा तोंड फिरवतो. तर जेव्हा ते पुन्हा गेले, 3-4 दिवस असं घडलं, आणि जेव्हा ते पुन्हा गेले त्या दिवशी त्यांनी तोंड फिरवलं नाही, ते त्याच्याजवळ गेले आणि त्याला म्हणाले की तुम्ही साधू महाराज माझ्यावर रागावला होतात का, म्हणून तुम्ही हे 2-4 दिवस मी इथे येत होतो, तुम्ही रोज तोंड फिरवत होतात. ते म्हणाले काय मला माहिती नाही, म्हणाले असं कसं मी रोज पाहत होतो. हो म्हणाले, तू आल्यानंतर मला काहीतरी अपवित्र आहे असं वाटलं असेल आणि ते अपवित्र बघू नये म्हणून मी तोंड फिरवलं. दासगणू महाराजांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले जोपर्यंत मला अशौच आहे, 10 झालेले नाहीत, तोपर्यंत मी तिथे जाऊन जे विधी करतो आहे तोपर्यंत यांनी तोंड फिरवलं. ते म्हणाले मला माहीत नाही तू कशा करता येत होतास. मग म्हणाले आज तुम्ही कसं माझ्याकडे पाहिलं. ते म्हणाले आज मला अपवित्र आहे असं वाटलं नाही म्हणून मी माझं तोंड फिरवलं नाही. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही इथे रोज बसता, एवढं कडक ऊन आहे, तुम्हाला काही त्रास होत नाही. बिलकुल नाही म्हणाले, मी अगदी चांदण्यात बसल्यासारखा बसतो. असे कसे बसता. तर म्हणाले असं आहे की आमच्या शरीरामध्ये कोणतं तापमान ठेवायचं याच्यावर आमचं नियंत्रण आहे. बाहेर जर इतकं ऊन आहे तर माझं शरीर शीतल कसं राहील हे मला ते राखण्याची माझ्या ठिकाणी ती समर्थता आहे. आणि त्यामुळे म्हणाले आम्हाला कधीच अडचण येत नाही. हिमालयाच्या कडक थंडीमध्ये आमचं शरीर थंडीनी गारठत नाही आणि तुझ्याकडच्या इतक्या कडक उन्हानी आमचं शरीर त्याला दाह होत नाही किंवा तापून निघत नाही. ते म्हणाले हा योग मला शिकवाल का. तर त्यांनी सांगितलं हा योग मार्ग शिकायला तू आता खूप मोठा झालास, तुला बालवयामध्येच या मार्गावरती यायला हवं होतं आणि तू ते शिकायला हवं होतंस. असं सांगण्याचा हेतू असा आहे की जो अनुभव आहे की योग्यांच्या ठिकाणी येणारा, त्यांनी इथे म्हटलं आहे की इच्छानुकूल सर्दी आणि गरमी आपल्या देहाच्या ठिकाणी त्यांना प्राप्त होते. वायूप्रमाणे आकाशात चालतात. अलीकडच्या काळातलं वासुदेवानंद सरस्वती हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आणि म्हणाले त्यांना आकाशात फिरण्याची शक्ती प्राप्त होते, प्रतिभा वाढते. ज्ञानेश्वर माऊली त्याचं उदाहरण आहे. म्हणाले सत्यवादाचे तप केले आम्ही अमित कल्प. त्यांना विचारलं कुणी की तुम्ही ही एवढी ज्ञानेश्वरी वयाच्या 16 वर्षी कशी लिहू शकलात. म्हणाले आम्ही कल्प म्हणजे जन्मानुजन्म कोट्य

कधी जन्म वाणीनी सत्यच बोलावं हे तप केलेलं आहे आणि त्या तपाचं फल म्हणून या जन्मामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणून म्हणाले प्रतिभा वाढते आणि म्हणाले दुसरं काय होतं, कसलाही उपद्रव होत नाही, कोणताही प्राणी जवळ येत नाही, तो का डास चावत नाही, मुंगी चावत नाही, ढेकूण चावत नाही, वाघ येत नाही, सिंह येत नाही, कोल्हे येत नाहीत, काही होत नाहीत. आणि म्हणाले अशा प्रकारच्या सिद्धी योगाच्या ठिकाणी जेव्हा निर्माण होतात तेव्हा जो गुरुकृपेनी किंवा ईश्वरानुग्रह ज्याच्यावरती झालेला असतो तो ह्या एकाही सिद्धीमध्ये रममाण होत नाही. हे सगळं हे ब्रह्मपुराण सांगतंय. म्हणाले तो एकाही सिद्धीमध्ये रममाण होत नाही, त्या सगळ्या सिद्धींची उपेक्षा करून तो परतवून लावतो. आता प्रश्न असा आहे की जे चमत्कार घडतात ते योगी घडवतात, योगी घडवत नाही, ते भक्त घडवतात, भक्त घडवत नाहीत. जे चमत्कार घडतात ते भगवंत घडवतो त्याच्या इच्छेने. त्याला असं वाटतं की माझा हा भक्त लोकांना समजला पाहिजे काय अधिकाराचा आहे. परमेश्वराला वाटतं माझा हा योगी काय अधिकाराचा आहे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून परमेश्वर घडवतो, योगी आपलं सामर्थ्य प्रकट करत नाही. जो सामर्थ्य प्रकट करतो तो त्या योगपदावर आरूढ होऊन राहू शकत नाही, त्याचं पतन झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कधीही आपलं सामर्थ्य योगी वापरत नाही, ते सगळं मागे टाकतो. किंबहुना गोरक्षनाथांचं एक फार छान वचन आहे, ते सांगतात जो आगया सामने दे दे उसे तू छकड. म्हणाले जे जे तुझ्यासमोर प्रलोभन म्हणून उभं राहील, जे जे तुझ्यासमोर विशेषत्वाने उभं राहील त्याला दूर सार, पुढे जा, त्याच्यात कुठेही थांबू नकोस, रमू नकोस, चौकशी करू नकोस. आपल्या फटक्यासारखं येते, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. त्यांनी सांगितलं जो सरळ मार्ग आहे साधनेचा स्वीकारलेला त्या मार्गापासून इकडे इकडे होऊ नको, जे येईल ते बाजूला कर, जे येईल ते बाजूला कर. त्यांनी इथे सांगितलंय की त्यामुळे योगी जो आहे तो इतका स्थिरचित्त झालेला असतो की तो सगळ्याची उपेक्षा करून प्रत्येक गोष्ट परतवून लावतो. आणि त्यांनी असं म्हटलंय की तो प्रत्येकाकडे पाहताना आणि जीवनामध्ये आचरण करताना एक नियमितता, म्हणजे अगदी आपल्याला मला हे वाचताना अधिक प्रकर्षाने काय जाणवलं तर मला नेहमी असं वाटायचं की 6व्या अध्यायामध्ये योग मार्गाच्या संदर्भात लिहिताना भगवान श्रीकृष्णांनी एका श्लोकात सगळ्या नियमांचा पंचनामा केलेला आहे युक्ताहार विहारस्यमध्ये, बाकी त्यांनी काही मांडलं नाही आहे. तर हे वाचताना माझ्या ते पुन्हा पुन्हा स्मरणात आलं की त्यांनी एकच सूत्र सांगितलंय योग्याकरता. आणि त्यांनी असं म्हटलंय की बस हे एवढं केलं की पुरे आहे, ह्याच्यापेक्षा काही नको. आपला नियम समर्थांनी त्याच्यापेक्षा सोपं केलंय, उपासनेला दृढ चालवावे एवढंच म्हटलंय की दृढ चालवा आपली उपासना, बस दुसरं काही करू नका. तर तोच तीच सगळी भाषा आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे जे सांगितलं आहे त्याप्रमाणे इथे आपल्याला जर आश्चर्य वाटेल म्हणून मी इथे समोर ठेवलंय. त्यांनी सांगितलं हे सगळे जे नियम आपल्याला सांगितलेले आहेत ज्या पद्धतीने अभ्यास करावा असं म्हटलेलं आहे आणि हा ज्ञानानी युक्त असलेला योग आहे की समजून उमजून, म्हणजे इंद्रियांना सुद्धा अगदी एक्सरेडाईजनी पाहिलेलं आहे, आमचे डोळेच त्याला अगदी आरपार पाहतायत, आमच्या मनाला आरपार पाहतायत, आमच्या बुद्धीला आरपार पाहतायत. आणि ते सांगतायत तिला की हे असं नाही असं पाहिजे, असं नाही असं पाहिजे. मग इंद्रियांपासून प्रत्येकाला कसं जपायचं ते सूत्र सांगितलंय. म्हणाले या सगळ्या सूत्राचा अवलंब करून जो राहतो, त्यांनी म्हटलंय त्याच्या पुढे की न प्रहृषेत लाभेशु ना लाभेशु न चिंतयेत, कुठेही आनंदित होत नाही शुभाशुभाच्या ठिकाणी. तसंच म्हणाले लाभ अलाभाच्या ठिकाणी चिंता करत नाही. समज सर्वेषु भूतेषु, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समान भावाने राहतो. सधर्मा मातरीश्वनः, त्याला दृष्टांत दिलाय. म्हणाले कसा राहतो समान धर्मानी, जसा ह्या संबंध ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला जो मातरीश्वा वायू आहे तो जसा आमच्या कुणाच्याही बाबतीमध्ये भेदभाव करत नाही, तो वायू सगळ्या ठिकाणी वहन करतो, आमच्या प्रत्येकाच्या श्वासाला मदत करतो,
आमचं प्रत्येकाचं जीवन सुखी करण्याकरताच तो स्वतः आपल्या ठिकाणी झिजत असतो. तसा म्हणाले हा सगळ्यांच्या ठिकाणी समान राहतो. आणि पुढे ते म्हणाले एवं स्वस्थात्मन हा साधो सर्वत्र समदर्शिन. हा स्वस्थ आत्मन आपल्या ठिकाणी स्थिरबुद्धी असणारा हा जो साधू पुरुष आहे तो सगळ्या ठिकाणी समदर्शी आहे. आता महत्वाचं जे आपल्या पुढे मांडायचं आहे ते हे आहे षण्मास नित्य युक्तस्य शब्द ब्रह्माभिवर्तते. त्यांनी काय सांगितलं की अशा प्रकारची साधना जर कुणी म्हणजे त्यांनी आपल्याला म्हटलंय की तुम्ही आम्ही जर हे सगळे नियम लक्षात घेतले आणि या नियमांचं पालन अधिकाधिक काटेकोरपणाने करण्याचा प्रयत्न केला आणि ईश्वराच्या कृपेने जर आम्हाला ते साधलं तर 6 महिन्यामध्ये आम्ही शब्दज्ञान तज्ज्ञ होतो. शब्दज्ञानाच्या मध्ये त्यांनी शब्द वापरलाय शब्द ब्रह्माभिवर्तते. शब्द ब्रह्माचं आम्हाला ज्ञान होतं. किती प्रकारचं ब्रह्म आहे? 2 प्रकारांनी ब्रह्म जाणता येतं. शब्दांनी जाणता येतं, यथार्थ शब्दांनी जाणता येतं आणि दुसरं साक्षात आकारानी अनुभूतीनी जाणता येतं. ते विवेकानी जाणता येतं, ते बुद्धीनी जाणता येतं. आणि त्यांनी सांगितलं की हा शब्दानी ब्रह्म जाणणारा होतो. म्हणजे असा की उपनिषदाचा शब्द आहे आपण कुणाला विचारतो? ऋषीभीर बहुगीतानी, की ऋषींना माहिती आहे त्याचा यथार्थ अर्थ काय. आता हे ब्रह्मपुराण आपल्याला जेव्हा कळलं की हो या मार्तंड शब्दावरती 2 कथा आल्या. आता जर वक्ता पुष्कळ शहाणा असेल आणि वक्त्याकडे जर अधिकार असेल तर त्या 2 कथांचा अर्थ काय आहे त्याचं त्याला यथार्थ ज्ञान असेल. कारण का? तर तो शब्दज्ञानी झालेला आहे. शब्दाचं ज्ञान त्याला यथार्थ आहे. भागवत पुराण घेतलं असं म्हणतात आपल्याकडे की भागवताची परीक्षा जी म्हणजे कुणाही विद्वानाची परीक्षा करायची जर म्हटलं तर परीक्षेला ग्रंथ कोणता? तर भागवत. म्हणजे विद्वानाची जर परीक्षा घ्यायची तर ती भागवतात होते. म्हणजे परीक्षा करायची तर ग्रंथ कोणता? तर भागवत. भागवताची परीक्षा करावी त्यांनी सांगावं की ह्या वाक्याचा अर्थ काय, त्या वाक्याचा अर्थ काय. म्हणून विद्वानाची परीक्षा भागवतात का? ह्याला किती ज्ञान झालंय ग्रंथाचं, तो पोपटपंची आमच्यासारखी पुष्कळ करील. पण त्यातलं मर्म, आणि म्हणून आपल्याकडे गुरुचं वर्णन करताना शाब्देच परेच निष्णात असं वर्णन केलेलं आहे की गुरु कोण होतो की ज्याला शब्दज्ञान यथार्थ झालेलं आहे आणि परे म्हणजे त्या परमात्म्याचं दर्शन किंवा ज्ञान त्याला त्याच्या विवेकाने यथार्थपणे झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे वर्णन केलं आहे की 6 महिने आपल्यासारख्याला चॅलेंज आहे. त्यांनी सांगून ठेवलं आहे करा, करून बघा दोन्ही प्रकारांनी. असं काय आम्ही जो अधिकार गुरुला येईल तो आम्हाला येईल असं थोडंच आहे. कारण काय आहे, योगाचे अभ्यासू हे नेहमी तीव्र संवेगीच असतात असं नाही आहे. तीव्र संवेगानाम आसन्न. हा जो तीव्र संवेगी आहे त्याला ते प्राप्तच आहे. पण आम्ही कसे, आम्ही मृदू, मध्य आणि मृदू मृदू सुद्धा. नुसतेच मृदू कशाला, पुष्कळ सौम्य, फार साधे, अगदी पहिलंच पाऊल अडखळत टाकतोय. पण टाकणाऱ्याला त्या प्रमाणात आहेच ना. ज्या प्रमाणात अभ्यास आहे त्या प्रमाणात प्राप्ती आहेच आहे. आणि म्हणून त्यांनी त्या प्राप्तीचा शेवट सांगून ठेवला. आणि इथे हा जो अभ्यास आहे या अभ्यासाच्या इथे त्यांनी आणखीन एक विषय मांडला तो म्हणजे आता ज्ञान आहे. आता म्हणाले तुम्ही आम्हाला सांगा की ह्या योगामधून ज्ञान मिळवलं, आता प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आम्हाला आपल्याशी बोलायचा आहे. त्याचं कारण म्हणाले असं आहे की वेद जो आहे यद्येवम वेदवचनम कुरु कर्म त्यजेती च काम दिशम विद्येया यांती काम च गच्छती कर्मणा. म्हणाले हे बघा वेदाचं असं वचन आहे की कर्म करा आणि त्याग पण करा. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे जसं आहे तसं. आणि तो मनुष्य जो आहे त्या कर्माच्या द्वारा त्या परमात्म्याला प्राप्त करू शकतो. काय गती? मग म्हणाले आता आम्हाला सांगा की त्या कर्मानी काय त्या माणसाला गती प्राप्त होते आणि त्या गतीनी तो कुठे जातो. दुसरं असं आहे की आम्हाला असं कळतं की जो ज्ञानी आहे तो कर्माचा त्यागच करतो. कारण शंकराचार्यांनी म्हटले ज्ञानात एव तू कैवल्यम, ज्ञानानीच कैवल्याची प्राप्ती होते.
कर्माची आवश्यकताच राहत नाही. मग कर्माची आवश्यकता राहत नाही आणि कर्म जर टाकून दिलं तर एका बाजूनी तुम्ही कर्म करून कर्माचा त्याग करून त्या कर्माचं फल मिळवता किंवा मिळवा असं आम्हाला सांगता, आणि दुसऱ्या बाजूनी ज्ञानाचा मार्ग सांगतो की कर्मच करू नका, कर्मच टाकून द्या. म्हणाले ह्याचा अर्थ काय आम्हाला समजत नाही. म्हणून म्हणाले हे मुनी आम्ही आपल्याला हा प्रश्न विचारतो. तेव्हा व्यास म्हणतात की तुम्ही जे विचारता आहात त्याच्यावरचं उत्तर संक्षेपाने ऐका. मी सांगतो म्हणाले की कर्म आणि ज्ञान हे दोन मार्ग आहेत. कर्माचा मार्ग जो आहे तो क्षर आहे म्हणजे नाशवंत आहे. ज्ञानाचा मार्ग जो आहे तो अक्षर आहे. त्याचं वर्णन म्हणाले करायचं तर म्हणाले एक लक्षात घ्या की ज्ञानामुळे माणसाला जी गती प्राप्त होते आणि कर्मामुळे जी गती प्राप्त होते ती काय आहे याचं उत्तर देणं मोठं कठीण आहे. कारण ज्ञानामुळे सुद्धा ती स्थिती नाही आली तर मोक्ष नाही येऊ शकणार. कर्मामुळे सुद्धा जर कर्म ईश्वरार्पण बुद्धीनी फार श्रेष्ठतेने घडलं मोक्ष प्राप्त करून जाईल. तो काही फक्त स्वर्ग कामो यजेत म्हणून फक्त स्वर्गालाच जाईल असं नाही आहे. म्हणून ते म्हणतात की त्याच्याबद्दल उत्तर सांगणं हे फार अवघड आहे. म्हणाले हे विप्रा शृण्वध्वम सांप्रतम विप्रा गहनम हेद उत्तरम. याचं उत्तर देणं हे आत्ता तरी फार कठीण आहे म्हणाले. आता मी तुला सांगतो म्हणाले तरीसुद्धा ऐक. म्हणाले धर्म आहे आणि धर्म नाही या दोन्ही बाबतीमध्ये सांगणं मोठं कठीण आहे. कसं आहे म्हणजे धर्म आहे आणि धर्म नाही असं का म्हटलं की कर्म करावं का करू नये, कर्म स्वीकारावं का टाकावं, हे सांगणं मोठं कठीण आहे. हे सांगणं कसं कठीण आहे तर एक तत्वज्ञानातलं एक उदाहरण घेतलं. म्हणाले हे जे एक काय दिसतं आहे ना ते यक्षासारखं दिसतं आहे, आणि त्याच वेळी असं म्हटलं की हे जे समोर काय दिसतं आहे ना ते यक्षासारखं दिसत नाही आहे. काय अर्थ झाला म्हणाले हे यक्षासारखं दिसत आहे पण म्हणायचं आणि हे यक्षासारखं दिसत पण नाही आहे. हे जसं आहे तसंच आहे म्हणाले की ज्ञानाच्या मार्गाने मोक्ष मिळतो का कर्माच्या मार्गाने मोक्ष मिळतो, कर्म करून कर्म टाकून मोक्षाला जाता येतं का मुळातच कर्माचा त्याग करून ज्ञानाच्या मार्गाने मोक्षाला जाता येतं सांगणं फार कठीण आहे. पण म्हणाले मी तुला एक सांगतो की धर्माचे दोन प्रकार आहेत. एक प्रवृत्ती लक्षण धर्म आहे आणि दुसरा निवृत्ती लक्षण धर्म आहे. कर्मानी जे जीव बांधले गेलेले आहेत आणि जे ज्ञानानी मुक्त होणार आहेत ते दोघे वेगळे वेगळे आहेत. आणि त्यामुळे म्हणाले हा प्रवृत्ती लक्षण धर्म जो आहे तो कर्माशी जोडलेला आहे, हा निवृत्ती लक्षण जो धर्म आहे तो संन्याशाशी जोडलेला आहे. आणि त्यामुळे जो पारदर्शी संन्यासी आहे म्हणजे खऱ्या अर्थाने संन्यासी आहे तो ते लोक कर्म करत नाहीत. कारण जो खरा संन्यासी आहे तो अग्नीवर ठेवलेलं खातच नाही, मुळी कुठल्याच कर्माला तो स्वीकार करत नाही, त्यामुळे ह्याही कर्माचा तो स्वीकार करत नाही. आणि त्यामुळे म्हणाले कर्मानी काय होतं जीवाचा देहांत झाल्यानंतर म्हणजे जीव जेव्हा देहाला सोडून जातो तेव्हा पुन्हा 16 विकारांनी युक्त असलेल्या म्हणजे आपण षोडश कलांनी युक्त असलेले असे पुन्हा जन्माला येतो. म्हणाले अर्थात तो पुन्हा जन्म घेतो. आणि ज्या ज्ञानाने काय होतं तो त्या अव्यक्ताला त्या अक्षराशा परमात्म्याला प्राप्त होतो. म्हणाले सामान्य मनुष्य कर्माची प्रशंसा करतो आणि त्यामुळे त्या देहजालामध्ये तो रममाण होतो, त्याला कर्माची उपासना ठीक आहे. पण जो श्रेष्ठ बुद्धिमान आहे तो म्हणाले आपली धर्मातली निपुणता म्हणजे निवृत्ती लक्षणामधली निपुणता प्रकट करतो आणि म्हणाले ते कर्माची प्रशंसा करत नाहीत आणि ते त्याचा विचारही करत नाहीत, ते जन्ममृत्यूच्या जाळ्यातही अडकत नाहीत आणि ते आपल्या बाजूनी ईश्वराला प्राप्त करण्याकरता श्रेष्ठ अशा अचल अशा स्थानाला जाऊन पोचतात. आणि त्यामुळे म्हणाले की जिथे कर्माचा उहापोह केलेला आहे आणि जिथे ज्ञानाचा उहापोह केलेला आहे त्याच्यामधला फरक म्हणाले मी तुला सांगतो. काही पुरुष ज्ञानमय असतात, काही पुरुष कर्ममय असतात. भगवद्गीतेचा 12 अध्याय अव्यक्ताव्यक्त चेतसा. म्हणाले कुणाला अव्यक्ताची आवड असते कुणाला व्यक्ताची आवड असते. जो अव्यक्ताची आवड आहे त्याला संन्यास मार्ग दिलेला आहे, निवृत्ती लक्षण धर्म दिलेला आहे. आणि ज्याला व्यक्ताची आवड आहे
भगवंत म्हणतात त्याच्याकरता मी सहस्रनामाच्या होड्या करून या भवसागरामध्ये टाकलेले आहेत. जे नाव आवडेल ते यथा अभिमत ध्यानाद्वा, ज्या नावाची तुला हौस असेल त्या नावाचं तू स्मरण कर, असं म्हणून म्हणाले मी ते त्याला प्राप्त करून देतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की म्हणाले हा जो विस्तार आहे हे रहस्य ऋषींनी मला सांगितलंय, असं त्यांनी सांगितलंय. की काय होतं ज्ञानी आणि कर्म मार्गाच्या पुरुषाचं, तो उत्तर फार छान दिलंय. एक जण म्हणाले चंद्राचं चांदणं जसं शीतल असतं तसं तो शीतल स्पर्शी होतो, आणि एक जण कसा होतो तर चंद्राच्या कला जशा असतात तसा होतो. म्हणजे जो कर्ममार्गी आहे तो चंद्राच्या कलासारखा बदलत राहतो, आणि जो ज्ञानमार्गी आहे तो फक्त त्या चंद्राच्या शीतल स्पर्शासारखा सलगतेनी त्या स्पर्शाला जोडलेला राहतो. हा दोघांच्या मध्ये भेद आहे म्हणाले. आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर पुढे ते असं म्हणतात की हा विषय पुढे नेताना, कालचा विषय आहे आपला, त्यांनी सांगितलं जो कर्ममार्गाचा विचार करतो तोच चतुर्दश भुवनांचा विचार करतो. जो ज्ञानमार्गाने जातो त्याला इथंच परमात्मा आहे, आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून कर्ममार्गाने जाणाऱ्याला पितृयान मार्ग तरी आहे, नाहीतर क्रममुक्ती तरी आहे, पण ज्ञानमार्गी मनुष्याला सद्योमुक्ती आहे जिथल्या तिथे. म्हणजे कसं, मातीचा घट आहे आणि इथे छोटंसं भांडं आहे, तो मातीचा जो घट आहे त्याच्यात पण आकाश आहे, याच्यात पण आकाश आहे, आणि तो घट जसा ह्या संबंध मंडपामध्ये ठेवला आहे त्या मंडपात पण आकाश आहे. तो जो घट आहे मातीचा, त्या मातीच्या घटातल्या आकाशाला त्याला आपण घटाकाश जर म्हटलं तर हे मठाकाश आहे. आता तो घट जर फुटला तर ते आकाश त्या घटात आता सीमित नाही राहिलं, त्या घटातलं आकाश या मठामध्ये विलीन झालं. तसा तो ज्ञानी आत्ता देहात आहे म्हणून त्या देहात असणारा तो जीव आहे आणि तो अलग आहे असा वाटतो, पण त्या ज्ञानाला गतागत नाही, त्याला कुठंच जावं लागत नाही. जसा परमात्मा सर्वदूर घनरूप भरून राहिलेला आहे, तो चिद घन आहे, तसा हा ह्याच ठिकाणी परमात्म्याशी एकरूप होतो. हा त्याचा म्हणाले जो ज्ञानी आहे मार्गाचा, जो मोक्षाचा विचार आहे कर्ममार्गीयाचा, मोक्षाचा विचार, पुन्हा जन्म आहे पुन्हा मृत्यू आहे. चंद्राच्या कलांप्रमाणे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचा चंद्र तो होऊ शकतो, पौर्णिमेचा चंद्र झाला तर परमात्म्याशी एकरूप होईल. चतुर्दशीचा चंद्र, सगळ्या संतांना चतुर्दशीचा चंद्र आवडतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. ते पौर्णिमेचा चंद्र होऊन ईश्वराशी एकरूप व्हायला तयार नाहीत. ते म्हणतात काय फरक आहे, 19-20 आहे, चतुर्दशी काय आणि पौर्णिमा काय, पण स्वतंत्र राहून ईश्वराच्या भक्तीत राहण्यातला जो आनंद आहे. आणि म्हणाले त्याच्याशी एकरूप झालो तो एवढं जग चालवतोय, तो एवढी ब्रह्मांड चालवतोय, त्याला मदत कोण करणार, त्याला आपण मदत केली पाहिजे. तो जर म्हणाला बाबा तुला जाऊन तिकडे खाली अमुक एक काम करायचंय, तर आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे, आम्ही जातो म्हणाले भूलोकावरती त्याचं काम करायला. म्हणून आम्हाला पौर्णिमेचा चंद्र नको, आम्हाला चतुर्दशीचा पाहिजे. आणि म्हणून दृष्टांत जो इथे घेतला आहे त्या चंद्राच्या कला घेतल्या आहेत, अधिकाराप्रमाणे कला आहेत. एखादा प्रतिपदेचाच असेल आणि एखादा अमावस्येचा होऊन नरकात पण जाईल, काही सांगता येत नाही आपल्याला, पण त्या चंद्राच्या कला आहेत. तुकाराम महाराजांचे सारखे चतुर्दशीची कला आहे, आणि त्यांना जेव्हा इच्छा होईल तेव्हा पौर्णिमेच्या चंद्राशी एकरूप होतील, त्यांची इच्छा आहे. ते महाकारण देहामध्ये राहिलेले आहेत. असो अशा प्रकारे कर्माचा विचार करून आणि त्या मोक्षाचा विचार या ब्रह्मपुराणाने आपल्या पुढे ठेवलेला आहे. वर्णन खूप चांगलं केलेलं आहे आणि एक स्वतंत्रपणे याचं तत्वज्ञान अभ्यासावा इतका हा विषय चांगला आहे. आता प्रत्येक पुराणात जसा त्याचा शेवट येतो तसं त्या पुराणाचं महात्म्य सांगितलं जातं, त्याची फलश्रुती सांगितली जाते, तशीच इथे सुद्धा याची फलश्रुती सांगितलेली आहे. या पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की जणू काही त्याचा अधिकार वेदापर्यंत जुळला जातो, त्याचाही इथे त्यांनी शब्द वापरलेत. आता अशा प्रकारचं हे जे पुराण सगळ्यांच्या जे सर्व वांछा फलप्रदम सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारं आहे,
इदं मयोक्तं प्रवरं पुराणं पापापहं धर्म विवर्धनं च श्रुतं भवद्भिः परमं रहस्यं आज्ञापयध्वं मुनयो व्रजामि. आणि म्हणाले अशा प्रकारे हे सगळं गोपनीय पुराण आपल्याला सांगितल्यानंतर या सर्व लोकांनी हे सगळं ऐकलेलं आहे आणि आता आपण मला आज्ञा द्या की मी आता जाऊ शकतो असं ते लोमहर्षण मुनी त्या मुनिगणांना सांगतात की आपल्याला जो पाहिजे तो विषय मी आपल्यापुढे मांडलेला आहे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामींनी शिवूबाईला जेव्हा सांगितलं की बाळाप्पा कांबळे विणायला लागला आहे, तेव्हा शिवूबाई स्वामींना म्हणाली की स्वामी, बाळाप्पा कधीतरी शाल जोडी विणेल का? स्वामींनी शिवूबाईकडे प्रसन्न मुद्रेने पाहिलं। स्वामींच्या चेहऱ्यावर आनंदाच्या लाटा उसळू लागल्या। स्वामी चटकन म्हणाले, शिवूबाई, बाळाप्पा कधीतरी शाल जोडी विणेल का ते मी तुला आज सांगत नाही, कारण बाळाप्पा हा माझा भक्त आहे, परंतु परमभक्तीच्या नामपायऱ्या तो ह्या क्षणापासून चढायला लागला आहे, त्यात तो किती रममाण होईल त्यावर हे सर्व अवलंबून आहे। शिवूबाई स्वामींकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागली। स्वामी तिला म्हणाले, शिवूबाई, तुला सांगतो, शाल जोडी विणणारे ज्ञानी भक्त ह्या विश्वात खूप दुर्मिळ आहेत। कर्म, उपासना आणि ज्ञान ह्या त्रिवेणी संगमावर भक्तिस्नान केल्याशिवाय भगवंत दर्शन घडत नाही। खूपसे भक्त कर्म आणि उपासनेच्या पायऱ्या पार पाडतात, परंतु ज्ञानाच्या पायऱ्या त्यांना कधी उल्लंघता येत नाहीत। आणि समजा ज्ञानाच्या पायऱ्या त्यांनी पार केल्या, तरी त्यांच्यापाशी जो ताठा असतो त्या अहंकारी ताठ्यामुळे त्यांना भक्तिस्नान घडतच नाही। म्हणून मी तुला म्हटलं की शाल जोडी विणणारे वामनबोवांसारखे साक्षात्कारी पुरुष खूप दुर्मिळ असतात। बाळाप्पा हा मजवर आंधळं प्रेम करतो हे मला ठाऊक आहे, कदाचित तो आयुष्यभर कांबळेच विणत बसेल। स्वामींचं बोलणं अमृतामध्ये भिजून चिंब झालं आहे असं शिवूबाईला वाटलं। स्वामी पलंगावरून उठले। बाळाप्पाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। स्वामींचं बोलणं त्याने पूर्णपणे ग्रहण केलं होतं। स्वामींच्या एकूणच बोलण्याचा मतितार्थ बाळाप्पाला कळला होता। स्वामी निघाले तेव्हा बाळाप्पा वाकला। त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले, म्हणाला, स्वामी, मला तुमचे आशीर्वाद हवेत। निदान माझ्या हातून स्वामी भक्तीचं घोंगडं तरी नीट विणलं जाऊ दे। स्वामींनी बाळाप्पाला प्रेमाने उठवलं, म्हणाले, बाळाप्पा, तू माझ्या हृदयात आहेस, कशाला काळजी करतोस? स्वामी झपझप बाहेर पडले तेव्हा सूर्योदय झाला होता। बाळाप्पाच्या लक्षात आलं की स्वामींची सावली पडलेली नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त सर्वांवर निष्कलंक प्रेम करा। आपल्या आयुष्याचा प्रेम रज्जू बळकट करा। सदैव नामातच रहा। मी भगवंताचा आहे ह्या भावनेने जगायला लागा, तरच आयुष्य कारणी लागेल। एक लक्षात ठेवा की आपण जर नामानंदात सदैव राहिलो तरच दुसऱ्यावर खरं निस्सीम प्रेम करता येतं, परमेश्वराशी ह्या निमित्ताने अनुसंधान साधता येतं। थोडक्यात काय तर भगवंत स्मरणात अष्टौ प्रहर रहा, त्यातच शाश्वत आनंद साठलेला आहे हे कधी विसरू नका। भक्त प्रल्हाद अखंड नामात राहिला म्हणून भगवंताचा लाडका झाला, हे भक्ती उदाहरण कधीही विसरू नका म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे